भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 214वा, दशक 16वा, समास 8वा, आत्माराम निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आत्मा शरीरामध्ये वास्तव्य करतो, अवघ ब्रह्मांड व्यापून राहतो, वासना भावना परोपरीने व्यापून असतात, त्यामध्ये आत्मा असतो हे किती म्हणून सांगायचं। मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना आहेत, अनंत प्राणी आहेत, त्याची माहिती किती देणार। अनंत राजकारण धरणं, कुबुद्धी सुबुद्धीचं विवरण करणं, कळू न देणं, चुकवणं सगळं प्राणी मात्रांना आहे। एकाला एक जपतात टपतात, एकाला एक खपतात लपतात, शत्रुपणाची स्थिती चौकडे आहे। पृथ्वीवर परोपरीने एकाला एक फसवतात, कित्येक भक्त आहेत ते परोपरीने परोपकार करतात। एक आत्मा अनंत भेद देहानुसार वेगवेगळे अनुभव घेतात। आत्मा मात्र मूळचा अभेद असतो, तो भेद देखील करतो। पुरुषाला स्त्री पाहिजे, स्त्रीला पुरुष पाहिजे, नवरीला नवरी पाहिजे असं साधारणपणे घडत नाही। पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवात अशी उठवठेव शक्यतो नसते। विषय सुखात गोवले जातं तिथे भेद आहे। ज्या प्राण्याला जो आहार तोच त्याला लागतो। पशुच्या आहाराबद्दल माणूस अनादर बाळगतो। आहार भेद, देह भेद, गुप्त प्रकट उदंड भेद आहेत, त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे। सिंधू म्हणजे सागर, भूगर्भामधील पाणी, त्या पाण्यामधली शरीर वेगळी, त्याच्यामधले जलचर ही अत्यंत मोठे असतात। सूक्ष्मदृष्टी मनात आणली तर शरीराचा अंत लागत नाही। मग तो अंतरात्मा तिथे कसा येतो हे अनुमान कसं करणार? देहात्मा योग शोधून पाहिला तिथेही काही त्याचं अनुमान आले नाही। स्थूल सूक्ष्म गोंधळ निर्माण होतो। हा गोंधळ सोडवण्यासाठी नाना निरूपणं केली जातात। असं अंतरात्मा कृपाळपणे अनेक मुखांनी बोललेला आहे असं समर्थ सांगतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास अष्टम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16व, समास 9वा, नाना उपासना निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वीवर नाना लोक आहेत, त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत। वेगवेगळ्या प्रकाराने ते ठाईठाई भजन करतात, आपल्या देवाचं भजन करतात, नाना स्तुती स्तवन करतात, उपासनेसाठी ते निरूपण म्हणतात। याच्यामध्ये काय भाव आहे मला याबद्दल अभिप्राय सांगावा। अरे हा स्तुतीचा स्वभाव असा आहे, निर्गुण म्हणजे मायेमुळे शक्य होते, पण ती बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुण आहे असं म्हटलं जातं। वास्तविक चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे, सगळ्या लोकांनी ते मानावं। एक आत्मा अंतरात्म्याला मिळतो हे अधिकारानुरूप सगळ्यांना अंतरात्मा एक आहे की नाही हे पटेल। श्रोता म्हणाला, हे अनुमान म्हणजे मुळाला पाणी घातलं की ते पानोपाणी पसरतं, त्याप्रमाणे रोकडी प्रचिती आहे। त्यावर वक्ता म्हणाला, तुळशीला भांड भरून पाणी घातलं तर ते तिथे थांबत नाही, भूमीच्या भेदानुसार ते क्षणभरात जिरून जातं। तर मोठ्या झाडाला कसं करावं, ते शेंड्यापर्यंत कसं न्यायचं याचा अभिप्राय देवाने मला सांगावा। पावसाचं पाणी पडतं ते मुळाकडे येतं, तिथे काय होतं ते समजत नाही, सगळ्यांना मूळ सापडावं असं पुण्य कसं घडेल? साधूजनांचे पोवाडे विवेकी लोक कसे गातील? तथापि वृक्षाच्या या दृष्टांतावरून जीवनामध्ये पाणी कुठे घातलं तर कुठे पडतं या गोष्टीचं साकडं पडत नाही। या मागे जी शंका निर्माण झाली होती तिचं समाधान झालं। आता गुणाला निर्गुण कसं म्हणतात? चंचलपणामुळे विकार निर्माण झाले त्याला सगुण असं म्हणतात। उरलेलं जे आहे ते गुणातीत निर्गुण। यावर वक्ता म्हणाला, हा विचार तू सहसा शोधून पहा, अंतरामध्ये निर्धार केला तर निर्गुण असं नावही मग उरणार नाही। विवेकामुळे तो मुख्य राजा होतो आणि सेवकाचं नाव राजा। आता याचा विचार समजा, यावर विवाद करणं खोटं। कल्पांत प्रलयाच्या वेळी जे उरलं ते निर्गुण, बाकी सगळं मायेमध्ये आलं। सेना, शहर, बाजार, नाना लहान तुर यात्रा, नाना शब्द निर्माण होतात, त्याच्यातून कसं काय निवडायचं ते तुम्ही शोधायला हवं असं समर्थ सांगत आहेत। आणि हा भागही इथे संपला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय

0: नमस्कार, रेडिओ विश्वास. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आनंद कशामुळं होतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली, आपली ही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावं. पण ते आपल्या हातून होत नाही, कर्म करतच राहावं असं वाटतं. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो, पण मनाची तळमळ त्यामुळं नाहीशी झाली नाही तर काय उपयोग आहे? याकरता मनाची स्वस्थता कशानं येईल ते पाहायला पाहिजे. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. नोकरी नको आणि खायला हवं, हे कसं शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधींमधून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच आहे. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो. याकरता आपल्या इच्छेविरुद्ध घडलं तरी माझं स्वास्थ्य बिघडणार नाही इकडं पाहावं, आणि याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणं. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असं समजावं. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळं मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं, आणि अभिमान सोडून कर्म करत राहावं. प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेनं झालं असं म्हणावं. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानंच स्वास्थ्य लाभतं. मागं घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणं यामुळं आनंदात बिघाड येतो. तसंच उद्याची काळजी करत राहणं त्यामुळंही मनाच्या स्वास्थ्यामध्ये व्यत्यय येतो. होतं जातं हे सगळं भगवंताच्या इच्छेनं होतं हे मनानं पक्क ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणं अथवा न करणं हा मानवाचा धर्म असल्यामुळं ज्या माणसानं मनाला योग्य वळण दिलेलं आहे तो प्रत्यक्ष दुखणं भोगत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठं शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि त्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामानं कृपा केली असं खचित समजावं. भगवंतासाठी एकच दान खरं आहे, आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणं हा आत्मदानाचाच प्रकार आहे. वाणीनं नाम घ्यावं आणि मनानं स्मरण करावं, आणि या दोन्हीचा मेळ असावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. अंतरंगच्या प्रत्येक भागामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. त्यातलीच एक आगळी वेगळी कथा मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. आजच्या कथेचं नाव आहे नाथपंती माधवनाथ महाराज. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. नाशिकचे नरसिंग उर्फ गोपालदास महाराजांना जे आपले वडील बंधू म्हणून पुकारत ते माधवनाथ महाराज मुळात नाथपंती होते. त्यांच्याकडे नाथपंथाची चित्रकूटची गादी होती. ते सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावचे. नाशिकला गोदा तीरावर त्यांचा वास होता. येथे अनेक मुमुक्षूंना त्यांनी संज्ञान केले. गोदातीरी ते गंगागिरी महाराजांच्या सान्निध्यात राहत असत. माधवनाथ महाराज अज्ञातवासात असल्याने त्यांनी आपले खरे स्वरूप अनेक दिवस प्रकट केले नाही. ते गोदातीरी आपल्याच मस्तीत राहत. कालांतराने त्यांना अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळाले. तेव्हा त्यांनी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला आणि जनस्थानवासियांना एका अवलियाचे दर्शन झाले. अज्ञातवास संपवल्यावर माधवनाथ महाराज श्री काळाराम मंदिराच्या पूर्वद्वारावर अखंड धुनी पेटवून राहणाऱ्या गोपालदास महाराजांच्या भेटीला गेले. गोपालदास महाराज मौनी म्हणून प्रसिद्ध होते. आता हे दोघे साधू एकमेकांशी कसे बोलतात हे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी जमली. तर माधवनाथ महाराजांना पाहताच गोपालदास मांडी थोपटू लागले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून माधवनाथ महाराजांनीही मांडी थोपटली. दोघांनीही शड्डू ठोकले. एकमेकांना वाकुल्या दाखवल्या आणि परस्पर विरुद्ध दिशांना निघून गेले. या पंचायतनाचे सूत्र अंतःशक्तीने चाले हा अनुभव भक्तांना पुन्हा एकदा आला. एकदा तर श्री रामनवमीच्या दिवशी माधवनाथ महाराज गोपालदासांना भेटावयास गेले असता त्यांना कडेवरच उचलून घेतले. नाथांनी त्यांच्या हृदयाला आपला कान लावला. संभाषण काहीच नाही असे हे सूत्र होते. माधवनाथ महाराज लहान असताना त्यांच्या आई मथुरा देवी त्यांना घेऊन साधू देव मामलेदार यांच्या भेटीला आल्या. तेव्हा देव मामलेदारांनी त्यांना दुरूनच येताना पाहून हा तर गादीचा मालक माझ्या घरी चालून आला आहे असे उद्गार काढले. मथुरा देवींनी देव मामलेदारांना वंदन केले. तेव्हा त्यांनी लहानग्या माधवला उचलून घेतलं आणि बाळाचे रक्षण करावे हा उज्जयिनीचा प्रसाद आहे असे सांगितले. त्यावर आई मथुरा देवी यांना माधवाच्या जन्माची आठवण झाली. किशोरवयीन अवस्थेत मथुरा देवींचे वास्तव्य अवंती नगरीत होते. तेथे त्या महाकाळाची पूजा करीत. एकदा श्रावणी सोमवारी त्या महाकाळाची पूजा करून ध्यानस्थ बसल्या असता जटाधारी अंगभस्मांकित कासे लंगोटी आणि तेजोवलयांकित असा पुरुष तेथे आला आणि शिवशंकराची पिंड पूजनास देत तू चतुःसिद्ध माता होशील असा आशीर्वाद देऊन चालता झाला. पुढे विवाहानंतर गर्भवती असताना ते चित्रकूट येथे बंधूच्या भेटीला गेले असता त्यांचे बंधू विठ्ठलनाथ यांनी त्यांना काही दिवस तेथेच ठेवून घेतले. विठ्ठलनाथ हे महायोगी होते. केवळ दुर्वांचा रस प्राशन करून त्यांनी तपाचरण केले होते. त्यांच्या मठाखाली एक मोठी गुंफा होती. तेथे आदिनाथांची समाधी असून ते नाथांचे मूळ स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. नाथांचे मोठे मंदिर स्थापन करून विठ्ठलनाथ तेथे राहत असत. मथुरा देवी अशा पावन ठिकाणी असताना दिवसभर पूजेत मग्न राहत असत. तो दिवस होता शके 1779 चैत्र शुद्ध प्रतिपदा 26 मार्च 1857. सूर्योदयाच्या समयी श्री व्यंकटेश बालाजीला प्रदक्षिणा घालत असताना त्यांना प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. मोठ्या आनंदाने विठ्ठलनाथांनी त्याचे नाव माधव ठेवले. हा काळ मथुरा देवींच्या डोळ्यासमोरून क्षणार्धात सरकून गेला. देव मामलेदारांनी आठवण करून देताच मथुरा देवींना हा देवाचा प्रसाद असल्याचे जाणवले. पुढे देव मामलेदारांनी सांगितले की आता पुन्हा चित्रकूटाचे बोलवणे येणार आहे. तेव्हा तेथे जाऊन जे काही मिळेल त्याचा स्वीकार करावा. पांगरीला परतल्यावर लगेचच माधव यांना चित्रकूटचे बोलवणे आले. विठ्ठलनाथांची गादी रिकामी झाली असल्याने तेथे कोणाला बसवावे अशा विचारात सर्वजण असताना चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्यात लहान या माधवचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना तातडीने चित्रकूटला बोलवण्यात आले. अशा प्रकारे वयाच्या केवळ 10व्या वर्षी माधवाचे माधवनाथ महाराज झाले. पुढे माधवनाथ महाराज चित्रकूटला शैली श्रृंगी कौपिनी धारण करून नाथवेशात सदैव आपल्याच मस्तीत राहत. भोजनाची शुद्ध नाही, कधी उपवास तर कधी दुग्धपान करीत। ते नाथपंथी असूनही त्यांच्या गळ्यात कायम तुळशीची माळ असे। पुढे माधवनाथांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांच्या विवाहाचा धोशा लावला, मात्र माधवनाथ महाराजांना विवाह पसंत नसल्याने त्यांनी स्थान त्याग केला आणि भारत दर्शनासाठी निघाले। नाथांची सर्व ठिकाणे फिरल्यावर 12 वर्षांनी ते पुन्हा चित्रकूटला आले, मात्र तेथे चमत्कार करण्याचे प्रमाण वाढल्याने ठकुबाई हिने त्यांना अज्ञातवासात राहण्याचा आदेश दिला। त्यानुसार माधवनाथ महाराज कासे लंगोटी लावून निघाले। पुढे ते पिशाच्च वृत्ती धारण करून फिरत राहिले। इंदूरहून महू, तेथून धारानगरी, खंडवा आणि तिथून 40 गावला आले। पेहरगावी असताना रंभा पाटील यांच्याकडे धोंड्या नावाने राहू लागले। तेथे ते शेताची राखण करीत, मात्र एकदा हरिभजनात मग्न असताना एका मस्तवाल बैलाने शेताची नासधूस करून टाकली। पाटलींबाईंनी त्यांना भले बुरे ऐकवले, तेव्हा 52 मण गहू पिकतील असे सांगून ते गावाबाहेर जाऊन राहिले। पुढे तितके गहू पिकताच पाटील त्यांना घ्यायला परत आले, मात्र ते गेले नाहीत। पुढे ते येसगाव नावाच्या खेडेगावी राहिले। तेथे ते लहान मुलांना शिकवण्याचे काम करीत। तेथील गावकऱ्यांनी त्यांच्या विवाहाचा विचार केल्याने ते तेथून निघून रोझे गावी आले। तेथे जर्जरी जरबक्ष नावाचे नाथांचे ठिकाण आहे। तेथे भिकन शावली नावाचे एक फकीर राहत। त्यांना भेटताच माधवनाथ महाराजांना अंतरीची खूण पटली आणि त्यांनी भिकन शावली यांना कडकडून मिठी मारली। तेथून ते पांगरीला आले। पांगरीला काही दिवस मुक्काम करून लासूर गावी गेले। तेथे गंगागीर महाराज म्हणून मोठे हरिभक्त होते। लाक्षायणी देवीच्या मंदिरात भजन सुरू असताना गंगागीर महाराज माधवनाथ महाराजांच्या पायी लागत हा दिव्य सत्पुरुष आहे असे सांगू लागले, मात्र माधवनाथ महाराजांनी त्यांना अज्ञातवासाच्या व्रताची आठवण करून दिली। काही दिवसांनी माधवनाथ महाराज सप्तशृंग गडावर आले। तेथेही त्यांनी अनेक चमत्कार केले। 2 महिने गडावर वास्तव्य केल्यावर नाशिकला गोदातीरी आले आणि अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळताच श्री लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला। नाशिकला असताना सार्वजनिक सुखप्राप्तीसाठी त्यांनी विद्वानांकरवी सप्तशती ग्रंथाचे पाठ करून 7 दिवस यज्ञ केला। पूर्णाहुतीच्या दिवशी नाथांनी तुपाची धार यज्ञकुंडात धरली असता त्यातून मोठ्या ज्वाळा प्रकटून गगनाला भिडलेल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या। याच यज्ञात त्यांनी साडीचोळी अर्पण केली। यज्ञ संपल्यावर ती न जळता तशीच्या तशी निघाल्याची आख्यायिका आहे। नाशिकला त्यांचा हरिसिंग नावाचा मोठा भक्त होता। त्याच्या घरी ते बसत। तेथे मुमुक्षू त्यांना प्रश्न विचारण्यासाठी येत असत। एकदा सुकेणेकर जहागीरदार नाथांच्या भेटीस आले। त्यांनी घरी चोरी झाल्याचे वृत्त त्यांना सांगितले। तेव्हा 21 दिवसात चोर स्वतः घरी येईल असे सांगून माधवनाथ महाराजांनी समाधी लावली। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चोरांनी स्वतःहून दागिने आणून दिले। याच हरिसिंगाच्या घरी एकदा एकादशीच्या दिवशी महाराज कीर्तन करीत असताना काळ्या वर्णाची ठेंगणी मूर्ती असलेला एक तापसी त्यांच्याजवळ येऊन बसला। नाथांनी खुणेनेच हरिसिंगाच्या मुलाला दर्शन घेण्यासाठी सांगितले, तर क्षणार्धात मूर्ती अंतर्धान पावली असा उल्लेख माधवनाथ महाराजांच्या पोथीत आहे। प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर माधवनाथ महाराजांना पळसे गावाहून आमंत्रण आले। तेथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। तो काळ होता 1901 चा। या नामसप्ताहाच्या काळात पळसे गावाला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते। 10,000 हून अधिक भजनी मंडळी स्वतःहून तेथे आली। माधवनाथ सतत नामस्मरणात राहिले। सतत अन्नदान सुरू होते। येथे दर्शनार्थी इतके झाले की नाथांचे पाय सुजून गेले। शेवटी भक्तांनी त्यांना एका मोठ्या झाडावर उच्च आसन करून तेथे बसवले आणि दर्शनार्थींना दुरून दर्शन घेण्याची विनंती केली अशी आठवण सांगितली जाते। या ठिकाणी त्यांनी जानोरी तालुका दिंडोरी येथील त्यांचा शिष्य काशीनाथ शिंपी यास योगक्रिया शिकवली। त्यानंतर अनेक दिवसांनी ते पांगरीला आले। तेथे एका उकिरड्यावर बसून ध्यानावस्थेत गेले आणि जमलेल्या लोकांना म्हटले, चित्रकूट येथील व्यंकटेशाचे प्रतिमंदिर येथे व्हावे असे वाटते। मग काय, लोक कामाला लागले। सध्या पांगरीला असलेले श्री विष्णूचे मंदिर ही चित्रकूटची प्रतिकृती आहे। तेथून माधवनाथ महाराज पुण्याला गेले। त्यानंतर ते पुन्हा नाशिकला आले असता भगूर येथील भिकुशेट या गृहस्थाला संज्ञान केले। माधवनाथ महाराज खऱ्या अर्थाने लोकनायक होते। लोकांचे दुःख पीडा त्यांनी दूर केल्या। एकनाथ षष्टी 14 मार्च 1936 रोजी हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे त्यांनी देह ठेवला। त्यांच्या आज्ञेनुसार इंदूरला त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. अशा या माधवनाथ महाराजांची प्रतिमा नारोशंकर मंदिराच्या पूर्वेला असलेल्या नरसिंग महाराजांच्या समाधी मंदिरात लावण्यात आली आहे. या पंचायतनाची भक्त मनोभावे पूजा करतात. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 8380016512. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमचा निरोप घेते.
1: नमस्कार श्रोते हो, लवाद या विषयावरती आपण गप्पा मारतो आहोत महाशब्दे साहेबांशी. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. जर काही क्लेम्स लवादाकडे दाखल झाले असूनही आर्बिट्रल अवॉर्ड मधून गाळले गेले असतील तर काय होतं?
3: काही वेळेला एखाद्या पक्षाच्या असं लक्षात येतं की सगळे क्लेम्स किंवा सर्व मागण्या हे लवादाकडे किंवा लवाद मंडळाकडे दाखल केलेलं होतं आणि त्यावरची सुनावणी देखील झालेली आहे, पण असं होऊनही आर्बिट्रल अवॉर्डमध्ये त्यातला काही भाग किंवा मुद्दे किंवा एखाद्या क्लेमचा उल्लेखच झालेला नाही आहे किंवा गाळले गेले आहेत, तर मग अशा वेळी दुसऱ्या पक्षाला लेखी नोटीस देऊन अवॉर्ड मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आतमध्ये लवाद मंडळाला त्या क्लेमसाठी ॲडिशनल अवॉर्ड तयार करण्याचा लेखी अर्ज द्यावा लागतो.
2: त्याला आपण काही कालमर्यादा असते का?
3: जर का ही विनंती लवाद किंवा लवाद मंडळाला न्याय्य वाटली तर लवाद मंडळ असा विनंती अर्ज मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आतमध्ये 60 डेज ॲडिशनल अवॉर्ड तयार करून जाहीर करतं.
2: ही कालमर्यादा कधी वाढवली जाऊ शकते?
3: जर का लवाद मंडळाला असं वाटलं की 30 दिवसांच्या आतमध्ये अर्जदारानं मागितलेलं स्पष्टीकरण किंवा सुधारणा किंवा दुरुस्त्या करणं शक्य नाही आहे किंवा 60 दिवसांच्या आतमध्ये ॲडिशनल अवॉर्ड तयार करून ते जाहीर करणं देखील शक्य नाही, तर मग लवाद मंडळ हा कालावधी वाढवू शकतं. परंतु असे प्रसंग अतिशय कमी वेळा येतात.
2: जाहीर झालेल्या अवॉर्डच्या विरोधात न्यायालयाचा आधार घेता येतो का?
3: होय, निश्चित घेता येतो, परंतु तो निकाल किंवा आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला ठेवण्यासाठी सक्षम न्यायालयाकडे मात्र अर्ज करावा लागतो.
2: कुठल्या परिस्थितीत असा अवॉर्ड न्यायालय बाजूला ठेवण्याचा हुकूम देऊ शकते?
3: काही विवक्षित परिस्थितीमध्ये न्यायालय हे लवादाने जाहीर केलेलं आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला ठेवण्याचा हुकूम देऊ शकतं. उदाहरणार्थ जर का त्या पक्षाने किंवा अर्जदारानं तो अक्षम असल्याचे म्हणजे सक्षम नाही असा जर का पुरावा दिला किंवा मुळामध्ये तो लवाद करारच किंवा आर्बिट्रेशन अग्रीमेंट हे तत्कालीन कायद्यानुसार ग्राह्य नव्हतं म्हणजे व्हॅलिड नव्हतं.
2: अजून कुठली कारणं आहेत की ज्यामुळे हे अवॉर्ड बाजूला ठेवण्यासाठी पुरेशी असू शकतात?
3: अर्जदार पक्षाला लवादाच्या नेमणुकीची योग्य ती नोटीस दिली गेली नव्हती किंवा मग सुनावणीच्या तारखांबद्दल योग्य त्या नोटिसा दिल्या गेल्या नव्हत्या किंवा त्याला त्याचा दावा किंवा ते प्रकरण सादर करण्यासाठी पुरेशी संधी दिली गेली नाही किंवा तो सक्षम म्हणजे मग आपण पाहिलं त्याप्रमाणे सक्षम नाही अक्षम असा ठरला गेला होता.
2: अधिकार क्षेत्राचा मुद्दा कधी उपस्थित होतो का?
3: काही वेळेला काय होतं की अवॉर्डमध्ये काही बाबी किंवा मतभेदाचे मुद्दे हे लवाद कराराच्या अधिकार क्षेत्राबाहेर जे असतात म्हणजे आपण ज्याला कायदेशीर भाषेमध्ये आउटसाईड द ज्युरिस्डिक्शन असं म्हणतो तसं होतं, त्यावेळी मात्र मग हा मुद्दा उपस्थित होतो आणि त्यावरती न्यायालय काय निर्णय देतं हे आपण आता पुढच्या भागात बघू.
2: क्या बात आहे सर. तर श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत लवाद या विषयावरती आणि आपल्या सोबत आहेत कृष्णभूषण महाशब्दे की जे स्वतः लवाद आहेत. अशाच माहितीसाठी परत ऐकत रहा

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सावित्री अभ्यकशा या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी देविका पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज सुद्धा नेहमीप्रमाणे आणखीन नवीन शिक्षकांची टीम घेऊन आम्ही तुमच्या समोर हजर झालेलो आहोत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत खुटवडनगर नाशिक इथनं मंजुषा हिरेताई. आणि त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. अभ्याकसचा आणि त्यांचा संबंध कसा आला, त्या मूळच्या कुठल्या आहेत, त्यांचं शिक्षण काय झालं, या सगळ्याच बद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि अभ्याकस बद्दलचा त्यांचा दृष्टिकोन किंवा अभ्याकस शिकणं का महत्वाचं आहे हे सगळं त्यांच्याशी आता बोलून आपण जाणून घेऊया. ताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: मंजुषा ताई, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मूळची मी लासलगाव इथली आहे, पण माझ्या वडील सर्व्हिसला कादवा कारखाना येथे होते.
0: बर, आणि मग आपलं शिक्षण वगैरे सगळं कुठे आलं?
1: माझं शिक्षण BCS हे नाशिकला के वाघ कॉलेजला झालेलं आहे.
0: अच्छा.
1: हो, पण मला मॅथ्सची पहिल्यापासून खूप आवड होती.
0: बर बर बर. हो. बर, आणि मग BCS झाल्यानंतर आपण काही दुसरी नोकरी वगैरे केली होती?
1: नाही, मी जॉब नाही केला, तर मी प्रायव्हेट ट्युशनच चालू केले.
0: म्हणजे
1: जवळजवळ 2009 पासून मी प्रायव्हेट ट्युशन वगैरे घेत होती, स्कूल ट्युशन वगैरे.
0: अच्छा.
1: आणि कोरोना पिरियड मध्ये माझ्या मुलाने, म्हणजे तो फर्स्ट स्टँडर्डला असताना, सरांकडे अभ्यास केलं होतं त्याने, ऑनलाईन चालू होतं सरांकडे.
0: बर बर.
1: मग तेव्हा तो लहान असताना मी त्याच्यासोबत शेजारी बसायची. मग ते बघून मला पण इंटरेस्ट वाटत होता, की मला पण वाटायचं की आपण पण काहीतरी असं करू शकतो का. मग त्यानंतर सरांनी केलं की टीचर ट्रेनिंग वगैरे स्टार्ट करायचंय.
0: बर.
1: मग मला पण इंटरेस्ट आला आणि मग मी तो जॉईन केला आणि सरांकडनं मग
0: सगळं आपण शिकायला लागलो.
1: हो, सरांकडनं शिकायला लागली मग.
0: बरं.
1: टीचर ट्रेनिंग घेतलं.
0: नक्कीच. खूप छान. म्हणजे खरं तर मुळात तुम्हाला ट्युशनची पार्श्वभूमी होती.
1: हो,
0: किती पर्यंतचे क्लासेस आपण घेतले?
1: मी पहिले 10th स्टँडर्ड पर्यंत घ्यायची स्कूल ट्युशन वगैरे.
0: बर.
1: तर मॅथ स्पेशल होतं माझं, म्हणजे मला खूप आवडायचं, मॅथ मध्ये खूप इंटरेस्ट होता पहिल्यापासून.
0: बर बर.
1: आणि आता मग त्यामध्येच होऊन गेलेलं आहे, म्हणजे अबॅकस, वैदिक मॅथ, तर हे डेली क्लासेस चालू आहेत माझे, ऑनलाईन ऑफलाईन या सर्व बॅचेस चालू आहेत.
0: बर बर. अरे वा, ऍक्च्युली मॅथ्स हा विषय खरं तर सगळ्यांनाच खूप कठीण जातो.
1: हो.
0: पण त्याच्यामध्ये इतकी आवड असणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशीच रिलेटेड सगळ्या गोष्टी करण्यात आनंद मिळणं.
1: हो.
0: हे खूप रेअरली आपल्याला बघायला मिळतं आणि तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे, खूप छान वाटलं ऐकून. कारण मला स्वतःला सुद्धा खूप हे वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर मॅथ्स चांगलं असेल तर खरंच ती खरोखर बुद्धिमान असते. कारण की मॅथ्स जसे जसे त्याच्या संकल्पना बदलत जातात तसं तसं ते शिकणं एका लिमिट नंतर आपल्याला थोडंसं अवघड होतं. मग हे जेव्हा तुम्ही क्लासेस सुरू केले तेव्हा मुलाबरोबर स्वतःही शिकायला सुरुवात केली?
1: हो हो, मुलासोबत मी शिकत होती. त्यानंतर म्हणजे मला असं वाटलं की आपण काहीतरी मुलांना देऊ शकतोय यातनं. म्हणजे आपण जर स्वतः शिकलो तर आपण समोरच्याला पण शिकू शकतोय ते.
0: बरोबर.
1: त्यामध्ये इंटरेस्ट येत गेला मला आणि माझ्या मुलाने पण सांगितलं की मम्मी तू हे करू शकते तर करून बघ, टीचर ट्रेनिंग घेऊन बघ. म्हणजे एक बॅच जी होती पहिली, तर ती पहिली बॅच मी केली नाही की आपल्याला जमेल का, आपल्याकडे स्टुडंट येतील का, म्हणजे या भीतीमध्ये.
0: बरोबर.
1: विचार करण्यामध्ये वेळ गेला, पण नंतर ठरवलं की नाही आपण करणार आणि करायचं. आता इतका छान रिस्पॉन्स मिळतोय मला. माझ्याकडे म्हणजे स्कूल ट्युशनची एक बॅच आहे, त्यानंतर अबॅकसच्या 3 बॅच आहेत, एक ऑफलाईन आहे आणि 2 ऑनलाईन आहे, आणि वैदिक मॅचची एक ऑनलाईन बॅच चालू आहे.
0: बर बर.
1: म्हणजे माझं पूर्ण शेड्यूल असं पूर्ण बिझीच होऊन गेलेलं आहे.
0: नक्की नक्की, खूप छान. आणि मला असं वाटतं की दररोज त्याच विषयाशी संबंधित अभ्यास करत असल्यामुळे जे काही अपडेटेड नॉलेज असेल ते तुम्हाला कायमच मिळत राहतं आणि तुम्ही त्याच्या टचमध्ये कायम असता. मला आपल्याला असं विचारायचंय मंजुषा ताई, की जेव्हा आपण इतर विषयांचे ट्युशन घेत असताना आपल्या पारंपरिक गणिताचा सुद्धा आपण अभ्यास करून घेत असाल मुलांकडनं, पहिली ते 10वीच्या, पण मग अबॅकस मध्ये आणि आपल्या पारंपरिक गणितामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला?
1: फरक वगैरे काहीच नाहीये, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन आता बेस पासून तर तेच असतं. मुलांचा जो बेस आहे फर्स्ट स्टँडर्ड वगैरे पासून, तर माझ्याकडे आता ज्युनियर सिनियर केजी पासून पण मुलं आहेत ते की अबॅकस करताय. म्हणजे ते ऍडिशन सबट्रॅक्शन इथून स्टार्ट केलं की मी पॅरेंट्सला तेच सांगतात, तुम्ही ज्युनियर सिनियर पासून स्टार्ट करा. म्हणजे त्यांचा एकदा बेस पॅक झाला की पुढे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, तर ते व्यवस्थितपणे छान, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन आता काही जे मोठे मुलं आहेत हे सर्व त्यानेच करतात, मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन सर्व अबॅकसने सॉल्व्ह करतात.
0: बर बर बर. नक्कीच. आणखीन एक कुतूहल म्हणून मला प्रश्न आपल्याला असं विचारायचं की जे आपण पारंपरिक गणित शिकत असतो त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या संकल्पना असतात ज्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सोडवायच्या असतात, अबॅकस इथे कशा प्रकारे मदत करू शकतं आपण काय सांगाल?
1: हो, नक्कीच होऊ शकते. म्हणजे मध्ये मध्ये आपण कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे मध्ये असतात. कोणताही एक्झाम्पल असेल तर त्यामध्ये भरपूर असतं, 10 पर्यंत पण असले की त्यामध्ये आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन या स्टेप शिकतोच. म्हणजे रेग्युलर जे मॅथ्स आहे 10 पर्यंत करा तुम्ही किंवा पुढेही करा, त्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन ही प्रोसेस सगळीकडे आहेच. त्यामुळे अबॅकस आता केलेला असेल तर पुढे मुलांना जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही. तसंच डेली जी रुटीन आहे पुढे नंतर मोठे मोठे झाल्यानंतर 12th वगैरे नंतर, त्यामध्ये पण मुलं जर बेसिक पॅक असेल अबॅकसचं तर ते त्याचा युज करू शकतात.
0: बर बर, म्हणजे ही गणित सोडवताना सुद्धा अॅबॅकसची मदत आपल्याला होऊ शकते.
1: म्हणजे मला शिकायला जास्त काही अडचण आली नाही, कारण मी माझ्या मुलासोबत व्यवस्थित छान पैकी बसत होती. तो लहान होता त्यामुळे मी व्यवस्थित करत गेली, त्याला पण शिकवत गेली आणि त्याच्या थ्रू मी पण शिकत गेली, त्यामुळे मला अॅबॅकस शिकायला जास्त प्रॉब्लेम आला नाही.
0: बर बर बर, खूपच छान. आणि आता पुढे मला असं विचारायला आवडेल की जसं तुम्ही अॅबॅकस शिकणं तुम्ही सुरू केलं ब्रेन ट्रेन मध्ये, ब्रेन ट्रेनचं वेगळे पण आपण काय सांगाल?
1: ब्रेन ट्रेनचं वेगळेपण म्हणजे मी भरपूर ठिकाणी खूप मुलांना विचारलं की तुमच्या क्लासमध्ये कशी प्रोसेस आहे शिकवण्याची, तर भरपूर ठिकाणी ते टूल आणि मेंटली कॅल्क्युलेशन आहे.
0: बर,
1: तर आमची ब्रेन ट्रेनची मला ही खासियत खूप आवडलेली आहे की मुलं फिंगरवरती कॅल्क्युलेशन करतात. म्हणजे बहुतेक ठिकाणी आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघतो किंवा स्कूलमध्ये, तर मुलांना टूल यूज करू दिलं जात नाही, कारण ते एक डिव्हाइस म्हणून मुलांना ते वापरू देत नाही.
0: बरोबर,
1: तर ब्रेन ट्रेनचे जे मुलं आहेत हे फिंगरवरती सॉल्व्ह करतात, त्यामुळे मुलांना कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना स्कूलमध्ये असू द्या किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला गेले तर मुलांना काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण ते फिंगर्स तर अलाउड असतात सर्वांना. त्यामुळे मुलं खूप छान पद्धतीने करतात आणि त्यामुळे मला ब्रेन ट्रेनची ही मेथड खूप आवडलेली आहे.
0: नक्कीच, खूपच छान. जेव्हा तुम्ही हे शिकायला सुरुवात केली तेव्हा जसं आतापर्यंत जेवढ्या तुमच्या मैत्रिणी इथं आलेल्या आहेत या आपल्या साखळीतल्या, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की सरांचं शिकवणं हे खूप वेगळं आहे, खूप युनिक आहे, आपलं याच्याबद्दल काय मत आहे?
1: हो, सरांचं शिकवणं तर तसं वेगळंच आहे, म्हणजे सर शिकवता पॉइंटनुसार शिकवतं सर्व, पण ते एकदम मेमरीमध्ये पूर्ण कॅप्चर होऊन जातं. म्हणजे ते शिकवणं मला खूप आवडतं आणि त्याच पद्धतीने मीही मुलांना शिकवते. म्हणजे आपण थोडेसे फॉर्म्युले 2-3 वगैरे घेतले की त्या प्रोसेसमध्ये मुलं जर एकदा पूर्ण पॅक झालं बेसिक, तर त्या पद्धतीने मुलं सर्व व्यवस्थित करू शकताय.
0: बर, आणि मग स्वतः आपण क्लासेस कधीपासून सुरू केले?
1: मी 2 वर्ष झालेत आता अॅबॅकसचे क्लासेस स्टार्ट करून. म्हणजे माझं ट्रेनिंग झालं, ट्रेनिंग चालूच होतं, ट्रेनिंग चालू असतानाच माझ्याकडे ऍडमिशन सुरू व्हायला होऊन गेलेले होते आणि त्यानंतर मग माझे आता अॅबॅकस क्लासेस जे आहेत हे व्यवस्थित चालू आहेत.
0: बर, आता किती विद्यार्थी आहेत?
1: आता तरी 50+ आहेत.
0: अरे वा, खूपच छान. म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन?
1: ऑनलाईन आणि ऑफलाईन.
0: बर,
1: खूपच आहे.
0: बर बर, मला एक तुम्हाला असं याच्यात विचारायचं की ऑफलाईन शिक्षणात मुलांना समोर बसवून आपण त्यांना काय अडचणी येतात हे आपण बघू शकतो, ऑनलाईन मध्ये असं कधी अडथळा तुम्हाला जाणवला की समोरच्याला कळत नाहीये वगैरे?
1: नाही, मी पहिले पॅरेंट्सला तीच भीती होती की ऑनलाईन समजेल की नाही समजेल की नाही, पण मॅम तुम्हाला सांगते पॅरेंट्सचा इतका छान रिस्पॉन्स आलेला आहे की ते बोलताय की नवीन बॅच केव्हा स्टार्ट करता तुम्ही, म्हणजे इतका छान रिस्पॉन्स आलाय, खूप छान करता, मेंटली कॅल्क्युलेशन, फिंगर्स, टूल्स सर्व ऑनलाईन बॅच मध्ये खूप छान करता मुलं.
0: बर बर बर, आता ह्याच्याबद्दल तर आम्ही प्रत्येकांकडनं कायमच वेगवेगळे जाणून घेतलेलं आहे की मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे किंवा मुलं काय शिकतात. मला आपल्याला आणखीन एक वेगळा प्रश्न असा विचारायला आवडेल, ते म्हणजे की अॅबॅकसच्या किती पायऱ्या आहेत आणि त्या प्रत्येक मुलांना पूर्ण करणं का गरजेचं आणि त्याचे काय फायदे होतात?
1: अॅबॅकसच्या टोटल 8 लेवल आहेत.
0: बर,
1: तर ते कसं असतं, फॉर्म्युल्यानुसार असतं. म्हणजे पहिले बेसिक आपल्या दोघं हातांवरती अवेलेबल आहेत की नाही, त्यानंतर सेकंड जी लेवल आहे याच्यामध्ये त्याच हाताची मदत घ्यायची, त्यानंतर पुढची जी लेवल आहे दोघं हातांची मदत घ्यायची, असं करून ते जे आहे 2 डिजिट, त्यानंतर मग जे ऍडव्हान्स लेवल होते त्यामध्ये 3 डिजिट, 4 डिजिट, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, म्हणजे असं ऍड होत जातात. तर मी पॅरेंट्सला रिक्वेस्ट करेल की तुम्ही अॅबॅकस करताय मुलांचं तर ऑल लेवल कम्प्लीटच करा.
0: बर, अच्छा, नक्कीच. अॅबॅकस हा खूप एक इंटरेस्टिंग विषय आहे, दिवसेंदिवस आपण बघतो की अनेक ठिकाणी याचे क्लासेस असतात, पण आता ब्रेन ट्रेनचं हेच वेगळे पण आहे की माफक फी मध्ये उत्तम मार्गदर्शन करणं ही खरं तर ब्रेन ट्रेनची खासियत आहे. आता हे सगळं झाल्यानंतर जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही सुरुवातीपासूनच क्लासेस घेत आहात शाळेचे आणि आता अॅबॅकसचे सुद्धा, दिवस तुमचा पूर्ण याच्यामध्ये जात असेल, मग अशा वेळेस तुम्ही कुटुंबाला वेळ कसा देता किंवा मग बाकीचं सगळं मॅनेजमेंट कसं असतं?
1: धावपळ तर होतेच, पण त्या धावपळीमध्ये जे आपल्याला शिकायला भेटतं आणि मुलांच्या चेहऱ्यावरती जे हसू येतं,
0: बरोबर,
1: ते बघून म्हणजे आपण जे काही दिवसभर कष्ट करतोय हे सर्व विसरून जातो. हो, आणि त्यानंतर पण संध्याकाळी मग मुलाला पण वेळ द्यावा लागतो, म्हणजे ते सगळं शेड्यूल बिझी आहेच, पण त्यातून पण वेळ काढून मी बरोबर मॅनेज करते सर्व आणि फॅमिलीची पण खूप मदत होते.
0: बर बर बर, नक्कीच, खूप छान वाटलंय सगळं ऐकून. आणि बिझी राहिल्यामुळे आपलं आपण एक वेगळी ऍक्टिव्हिटी करत असतो आणि सतत त्या ऍक्टिव्ह मोड मध्ये राहिल्यानंतर एक वेगळा आनंद आणि रोजच्या आयुष्याशी आपण एकदा वेगळ्या पद्धतीने जोडलेलं असतो. मंजुषाताई, अॅबॅकस शिकणं हे खूप गरजेचं आहे जसं तुम्ही सांगितलं आहेच किंवा ते करत करत मुलांचा कॉन्फिडन्स खूप छान वाढतो, त्यांना आणखीन वेगळ्या विषयांमध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट दिसतात, गणितात तर असतातच पण बाकीच्या विषयातही त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अॅबॅकसच्या कुठल्या प्रकारच्या परीक्षा आहेत आणि कशा पद्धतीत ह्या होतात?
1: आमच्या ब्रेन ट्रेनच्या ज्या आहेत त्या स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल कॉम्पिटिशन घेतल्या जातात. तर आता जी फेब्रुवारीमध्ये नॅशनल लेवल झाली तर याच्यामध्ये माझे 19 स्टुडंट बसलेले होते. तर त्यापैकी 14 स्टुडंट जे आहेत ते मिरिट आणि विनरमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे माझ्या क्लासचा जो रिझल्ट आहे हा आमच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनमध्ये फर्स्ट नंबर.
0: अरे वा, अरे वा.
1: हो म्हणजे ते हो मुलांनी एक महिन्यामध्ये म्हणजे जे ऍप आहे आमचं ब्रेन ट्रेनचं त्या ऍपची हेल्प घेऊन मुलांनी एका महिन्यामध्ये अबाव 200 एवढ्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले होते आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान मिळालेला आहे.
0: बर बर म्हणजे
1: हो
0: खूपच छान. नक्कीच हे कौतुकास्पद आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की हे जे शिकणं असतं हे थोडस साईड ट्रॅकला लोक मानतात किंवा एक काहीतरी ऍक्टिव्हिटी म्हणून शिकवतात मुलांना. पण असा जर रिझल्ट असेल आणि अशा पद्धतीने जर आपण इम्प्रूव्ह होणार असू तर नक्कीच प्रत्येक पालकाने याच्याबद्दल विचार करायला हवा आणि आपल्या मुलांचं भवितव्य तो स्वतःला काहीतरी वेगळं सिद्ध करू शकतो. हे खूप छान वाटलं. खूप छान वाटलं मंजुषाताई तुमच्याशी बोलून. तुम्ही इथे आलात आणि इतकी सगळी सुंदर माहिती दिली. तुमच्या क्लासेस बद्दल तुम्ही बोललात, तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल बोललात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अशीच तुमची प्रगती होत राहो हीच मनापासून मी शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आला त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.

0: नमस्कार श्रोते हो, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ आज आपल्याकडे आलेले. दत्ताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं. दत्ताजी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे नाव सगळ्यांना माहितीये, पण नेमकं याच्यामध्ये काम काय चालतं हे सर्वसाधारण माणसाला माहित नाही, थोडं तुम्ही त्याच्याबद्दल सांगाल.
1: बरोबर आहे, तुम्ही म्हणाला तसं की अनेक बातम्यांच्या मधून दूरचित्रवाणीवरून बऱ्याचदा यशवंतराव चव्हाण सेंटरचा भाग आपल्याला दिसतो आणि तो वेगळ्या निमित्ताने कारणाने दिसतो. परंतु यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काय कामकाज सुरू आहे, केवळ मध्यवर्ती कार्यालयातच नव्हे तर जवळजवळ 28 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्याची केंद्र स्थापन झालेली आहेत आणि त्या सगळ्या ठिकाणी जे काही काम चालतं त्याविषयी सगळ्यांनाच माहिती असते असं नाही. पण मला आवर्जून सांगायला लागेल की यावर्षी यशवंतराव चव्हाण, पूर्वी ज्याला प्रतिष्ठान आम्ही म्हणत असो, हल्ली यशवंतराव चव्हाण सेंटर असा त्याचा उल्लेख करतो, त्याला 40 वर्ष या सप्टेंबरमध्ये पूर्ण होतील. यशवंतराव चव्हाण 1984 साली गेल्यानंतर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांचं कार्य आणि विचार पुढे नेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, तत्कालीन विरोधी पक्षनेते शरदराव पवार, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, दादासाहेब रुपवते, अण्णासाहेब शिंदे, अशी कमलताई विचारे, अशी अनेक मंडळी त्यावेळची एकत्रित आली, ज्यांनी यशवंतरावांच्या सावलीमध्ये काही काळ काय म्हणू काळ काढला होता आणि पुढे पवारसाहेबांचे सहकारी म्हणून, वसंतदादांचे सहकारी म्हणून जे पुढे होते, त्या सगळ्यांनी मिळून यशवंतरावांच्या स्मृतीसाठी ही संस्था स्थापन केली. आणि 85 साली स्थापन झाल्यानंतर साधारणतः पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये त्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि स्थापनेला आता 40 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र, यशवंतरावांनी जी एक विजन दिलेली होती महाराष्ट्राला, 1 मे 1960 यशवंतरावांचं भाषण आपण आजही काढून पाहिलं तर किती द्रष्टा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आपल्याला लाभलेला होता याची आजही प्रचिती येते. तर तेच काम पुढे नेण्यासाठी चव्हाण सेंटरनी किंवा चव्हाण प्रतिष्ठाननी काम करावं असं ठरलं. मग त्यासाठी महिला, युवक, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक विभागामध्ये, कायदेक्षेत्रामध्ये अशा अनेक भागामध्ये काम करण्याचं ठरलं. आणि तेव्हापासून वेगवेगळ्या पिढ्या, आता जवळजवळ 3री-4थी पिढी चव्हाण सेंटरमध्ये काम करते आहे. तर या वेगवेगळ्या पिढ्यांनी आपापल्या काळामध्ये या विषयाच्या संबंधातले जे प्रश्न आले, मग ते धोरणात्मक आले, अंमलबजावणीचे आले, काही महाराष्ट्राच्या अस्वस्थतेचे या सगळ्या काळामध्ये येऊन गेले, नवीन एक जागतिकीकरणाची चळवळ या काळामध्ये होऊन गेली, तंत्रज्ञानाचा विकास नंतरच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो, या सगळ्या प्रश्नांना एक प्रकारे लोकांच्यापर्यंत नेण्याचं काम, धोरणकर्त्यापर्यंत नेण्याचं काम, आणि त्याच्यासाठी चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशनं, चित्रपट निर्मिती, वेबसाईट निर्मिती, अशा अनेक साधनांचा वापर संस्थेने या सगळ्या काळात केलेला आहे.
0: दत्ताजी, एक अजून एक महत्वाचा विषय चव्हाण सेंटर करतं, ते म्हणजे फेलोशिपचं. ती कुठल्या कुठल्या विषयावरती दिली जाते आणि त्याचं नेमकं कार्य कसं चालतं?
1: तुम्ही अतिशय नेमका आणि चांगला प्रश्न विचारलात. खरं तर यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब हे जेव्हा वयाची 81 वर्ष त्यांनी पूर्ण केली, जिथे आपण सहस्रचंद्र दर्शनांचा कार्यक्रम करत असतो, त्या काळामध्ये प्रश्न असा आला की पवारसाहेबांच्या या सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने आपण काय करावं. अनेक कल्पना पुढे आल्या, त्यांच्या नावाने काही पुरस्कार द्यावा, काही ग्रंथ करावा, काही इतर अनेक. त्यावेळेला चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि बाकी सगळ्यांनी विचार केला की हे तर आता सध्या खूप संस्था महाराष्ट्रामध्ये करतायत, पण महाराष्ट्राची जी युवा पिढी आहे त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती साधारणतः 20-21 सुमारासची होती आणि कोरोनाचा तो काळ होता आणि त्यावेळेला असा विचार झाला की तरुण पिढीला त्यांच्यासमोर येणारे प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रोत्साहन देणं, मदत करणं, मार्गदर्शन करणं आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य देणं त्यांना पूर्णपणे हे करायला पाहिजे. आणि त्याच्यातून शरद पवार इन्स्पायर फेलोशिप या प्रकल्पाचा, या उपक्रमाचा उगम झाला. आणि सुरुवातीला पवारसाहेबांच्या अगदी काय म्हणू आपण हृदयाजवळची जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये शेती क्षेत्र आहे, शिक्षण आहे, साहित्य आहे. तर या तीन विषयावर आपण तरुण मंडळींना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मान्यवरांची समिती निवडली गेली आणि त्या समितीकडनं या फेलोशिपला मार्गदर्शन होतं. आणि त्याशिवाय शेतीमध्ये आम्हाला या फेलोशिपमध्ये मदत करण्यासाठी बारामतीचा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था पुढे आली, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्म्स ही संस्था पुढे आली. त्यांच्या मदतीने जवळजवळ 80 तरुण तरुणींना आपण शेती क्षेत्रामध्ये काही नवीन, मग अगदी मार्केटिंगपासून प्रोसेसिंगपासून उत्पादनापर्यंत किंवा इतर काही पद्धतीने, तर त्या मुलांना

0: त्याच्यासाठी आयुष्याचा विशिष्ट काळ देण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनी या फेलोशिपमध्ये यावाशी अपेक्षा असते. त्यासाठी त्यांच्याकडनं प्रस्ताव मागितले जातात. मग त्या प्रस्तावाची छाननी होते की त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणि वेगळे असं काही प्रस्ताव आहेत का. ते वेगळे काढल्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि ते घेण्यामध्ये महाराष्ट्रामधले अगदी शेती क्षेत्रातले सगळे जे मान्यवर आहेत, मग अनेक विद्यापीठांचे माजी कुलगुरू असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, शेती पाणी याच्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, म्हणजे अगदी विजय अण्णा बोराडे असतील किंवा तत्सम अजून वेगळे लोक असतील, आणि तरुण पिढीतले आत्ता काही लोक त्याच्यामध्ये, मग ते नरेंद्र पवार, योगेश थोरात अशी सारखी मंडळी असतील, या सगळ्यांना आपण त्या प्रक्रियेमध्ये घेतो आणि मग या सगळ्यांच्या मती सहमतीने एक त्यातून 80 जणांची निवड होते. म्हणजे 2000 अर्ज येतात, त्याच्यात निवडीला 200 मुलं मुली निवडली जातात आणि त्याच्यातून अंतिमता 80 लोकांची निवड होते. आणि त्यामध्ये गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत भौगोलिकदृष्ट्या सगळ्या भागातले प्रतिनिधी येतील याची आपण काळजी घेतो, आणि त्याचबरोबर मुलं आणि मुलांचं प्रमाण शक्यतो 50-50% त्याच्यामध्ये असावं याची पण आपण त्यात काळजी घेतो.
1: दत्ताजी, आजकालच्या म्हणजे तरुण पिढीबद्दल काही फारसं चांगलं बोललं जात नाही,
0: बरोबर,
1: पण या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्ही फार जवळून ते बघितलेलं आहे सगळं,
0: होय,
1: तुम्हाला काय अनुभव आला हो?
0: मी तुम्हाला म्हणेल तसं की 2021 साली हा विचार झाला आणि तेव्हापासून फेलोशिप सुरू झाली. त्याच्या 3 बॅचेस आता मी पाहिल्यात, म्हणजे शिक्षणामध्ये साधारणतः 40, शेतीमध्ये साधारणतः 80 आणि साहित्यामध्ये 12, म्हणजे जवळजवळ 125 उत्तम काही कौशल्य क्षमता असलेली मुलं मुली ही दरवर्षी त्या फेलोशिपच्या मांडवा खालून जातात. आणि त्यानिमित्ताने सगळे येणारे अर्ज पाहिले तर 3,500-4,000 अर्ज या सगळ्या फेलोशिपसाठी येतात. त्या प्रस्तावाची छाननी करण्याच्या निमित्ताने ते चाळले तरी जातात, किमान सगळेच बारकाईने वाचता येतात अशातला भाग होत नाही. पण मला असं वाटतं की सरसकट तरुण पिढीबद्दल बाहेर आत्ता जे काही आपण ऐकतो बोललं जातं त्याच्यात तथ्य नाही असं नाही. काही एक वर्ग त्या तऱ्हेनं थोडासा अडचणीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतो, पण महाराष्ट्रामध्ये आजही मला असं दिसतं की एखाद्या क्षेत्रामध्ये जर एखाद्या चांगल्या संस्थेने आव्हान केलं, चांगल्या लोकांनी त्यासाठी काही पुढे येण्याची विनंती केली तर तरुण पिढीचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो. आणि हा मी फक्त यशवंतराव चव्हाण सेंटरबद्दल बोलतो आहे असं नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, साने गुरुजी स्मारक ट्रस्टपासून, आनंदवनपासून, सर्चपासून अनेक प्रकारच्या संस्था आहेत आणि त्या वेळोवेळी अशा प्रकारे आवाहन करतात. आणि मी सगळ्या ठिकाणी पाहतो की तरुण मंडळींचा फार मोठा प्रतिसाद त्याला मिळतो, निवडकच लोकांना त्याच्यात संधी मिळते. खरं तर ती संधी अधिक मोठ्या प्रमाणात मिळण्याची आवश्यकता आहे. परंतु फेलोशिपच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायला पाहिजे की आमचा अनुभव अत्यंत चांगला आहे आणि गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ आता 300 अधिक अशा तरुण मुलामुलींसोबत काम करताना त्यांनी जी फेलोशिप आम्ही त्यांना दिली त्याचा आम्हाला कधी काय म्हणू पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. आणि त्यांनी अतिशय कमिटेडली काम केलं. फेलोशिप एकच वर्षाची असते, 1 वर्षानंतर फेलोशिपचा कालावधी संपतो. त्या काळामध्ये त्यांना काही आर्थिक सहाय्य केलं जातं, त्यांना मार्गदर्शनासाठी काही कार्यशाळा घेतल्या जातात, त्यांना मार्गदर्शक मेंटॉर ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो ते मेंटॉरशिप त्यासाठी त्याची व्यवस्था त्यांना करण्यात येते. पण वर्षभरानंतर गेल्यानंतर सुद्धा ती मुलं मुली जो विषय हाती घेतला असेल तो सतत पुढे त्याच्यावर कार्यरत राहतात, त्याच्यातून काही ना काही घडवताना दिसतात. आणि आम्ही असं पाहतो की शेतीमध्ये आता समुद्री शैवाल हा विषय आत्ता पुढे आला, पण आमच्या फेलोशिपमध्ये पहिल्याच बॅचमध्ये एका विद्यार्थ्याने हा विषय घेतला आणि त्यासाठी सरकारी धोरणं बदलायला सुद्धा त्यांनी भाग पाडली, त्यासाठी प्रचंड पाठपुरावा केला आणि समुद्री शैवाल नावाचं एक शेती क्षेत्रातलं एक नवीन क्षेत्र आता महाराष्ट्रामध्ये, कारण 720 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा आहे, त्यामुळे एक मोठी शेतीसाठीची जागा समुद्रातली आता त्या पद्धतीने तयार होताना दिसते. अशी अनेक शेकडो उदाहरणं शेतीमध्ये सांगू शकेन मी.
1: दत्ताजी, आता आपण तरुणांबद्दल बोललो, आता तुमच्या फेलोशिपच्या माध्यमातून तरुणांना

0: ना तर दिलेच जाते ती, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यातही परत कृषी विषयक.
1: बरोबर.
0: खरं तसं पाहायला गेलं तर आज कृषी विषयक म्हणजे अज्ञान म्हणावं की त्याच्यातून काही उत्पन्न मिळत नाही म्हणून, म्हणजे आपला महाराष्ट्रामध्ये तर शेतकरी आत्महत्या प्रकरण पण बऱ्यापैकी गाजलेलं
1: आहे. होय आहे.
0: मग तरी सुद्धा या शेती कृषी विषयक फेलोशिपकडे तरुण वळतात,
1: मोठ्या प्रमाणात वळतात. म्हणजे मी आत्ताच सह्याद्री फार्म्सचा उल्लेख केला जे तुमच्या नाशिकपासून अगदी जवळ मोहाडीमध्ये आहे आणि विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी तिथे फार मोठा शेती क्षेत्रातला प्रयोग यशस्वीपणे गेले अनेक वर्ष करतायत. त्याच्या पलीकडे आपण चांदवडला गेलो तर तिथे दादासाहेब गांगुर्डे पोल्ट्रीच्या संदर्भामधला अतिशय मोठा प्रकल्प करतायत आणि अगदी जगविख्यात अशा प्रकारचा त्यांचा तो प्रकल्प आहे. तर शेती क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणाले तसे अडचणीची आणि गंभीर स्थिती आहे की नाही तर ती नक्की आहे. पारंपरिक शेती आता अडचणीत आलेली आहे. हवामान बदलाचे परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत आणि पारंपरिक शेतीतून अगदी उदरनिर्वाह होणंसुद्धा कठीण झालेलं आहे. अशा वेळेला शेती क्षेत्रामध्ये तरुण पिढीने, विशेषतः त्यातल्या सक्षम तरुण पिढीने येणं खूप गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये कुटुंबातल्या अधिक शिक्षित मंडळींना कुठेतरी नोकरी व्यवसाय निमित्त ते बाहेर जात असत आणि दुसरं कुठं वाव नाही असा कुटुंबातला जो काही भाऊ बहीण असेल ते शेतीकडे लक्ष देत असेल आणि त्या सगळ्याचा परिणाम शेतीवर झालेला आहे. आणि आपण बाकी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि इतर गोष्टींचा किती विचार केला तरी अजूनही आपल्या देशातील आणि अगदी महाराष्ट्रातील सुद्धा ज्याला आपण एक प्रागतिक राज्य म्हणून ओळखतो 50% आसपासची मंडळी ही शेती किंवा शेतीपूरक क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेती अडचणीत येणं म्हणजे 50% समाज अडचणीत येणं अशी गोष्ट आहे आणि त्याला मोठा हातभार देण्याची गरज आहे. आणि तो फक्त पारंपरिक पद्धतीने देऊन चालणार नाही तर त्याच्यामध्ये नवीन काही घडवावं लागेल. आणि म्हणून आपण आवर्जून या तरुण मुलांना, कारण ही सगळी अगदी ज्याला म्हणतो आपण द्विपदवीधर असलेली अशी मुलं असतात आणि पुढे त्यांच्या काहीतरी एक वेगळं क्षेत्र असतं. आणि आपण पाहिलं का शेतीबरोबर आता पोल्ट्री, डेअरी, गोटरी, मी म्हटलं तसं की मत्स्यशेती आणि इतर अनेक पूरक उद्योग आता पुढे आलेले आहेत आणि ज्याच्यावर जर नीट प्रोसेसिंगच्या काही आणि मार्केटिंगची उत्तम तंत्र अनुभवली तर देशांतर्गतसुद्धा आणि देशाच्या बाहेरसुद्धा त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आता. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून आपण शेती क्षेत्रातल्या या फेलोशिपकडे अधिक गांभीर्याने पाहतो.
0: दत्ताजी, खरंच खूप छान तुम्ही सांगितलं. जसं आपण कृषी क्षेत्र किंवा तरुणांबद्दल बोललो आणि हीच तरुणाई पुन्हा परत तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा फेलोशिप देतात. साहित्य याच्याकडे तुमच्या या इतक्या वर्षांमध्ये या फेलोशिपच्या निमित्ताने साहित्यातली सुद्धा मंडळी आणि साहित्यातली तरुण मंडळी जी येऊ घातलीत त्यांच्याशी तुमचा संपर्क, तर साहित्याच्या बाबतीत या तरुणांचं काय नेमकं मत आहे हो?
1: अरे भाऊ, तुम्ही अगदी म्हणजे ह्या साहित्याचा नेमका प्रश्न विचारला म्हणून मी त्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा असं सांगेल की साहित्याच्या बाबतीमध्ये फेलोशिप सुरू करणं हा फार जोखमीचा व्यवहार होता. त्याचं कारण असं का लेखक कलावंत असे काही घडवता येतात अशा याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.
0: म्हणजे त्याला काही गणित नाही असं,
1: त्याला काही गणित नाही,
0: प्लस एक बरोबर दोन असं
1: नाही. तर ते सगळं लक्षात घेऊन साहित्याची जी काही आमची फेलोशिप आहे ती प्रसिद्ध लेखक प्राध्यापक नितीन रेंढे आणि मग अनेक सहकारी असतील त्याच्यामध्ये, गणेश विस्पुते असतील, किरण येले असतील, करुणा गोखले असतील, प्रज्ञादया पवार असतील, शरद नावरे सर असतील, अनेक मंडळी, मला त्याचा काही जणांचा उल्लेख कदाचित राहूनही जाईल इथे करण्याचा, तर राजीव नाईक नाटककार ते असतील त्याच्यामध्ये, मुकुंद कुळेंसारखे लोकसाहित्याचे अभ्यासक असतील, मंजुश्रीताई पवार या इतिहासाच्या अभ्यासक असतील त्याच्यामध्ये, आपल्या आता हयात नसलेले हरी नरके हे आम्हाला त्याच्यासोबत होते सगळे करण्याचं. तर अशा अनेक मंडळींच्या मार्गदर्शनाने एक इकोसिस्टीम आम्ही तयार केलेली आहे. की त्या प्रक्रियेमध्ये उद्या ज्याला काही उत्तम लिहायचं आहे अशा मंडळींना निवडून एक वर्षभर त्या प्रक्रियेमधून आम्ही त्यांना जाऊ देतो. आणि याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलं तसं प्रस्ताव मागवले जातात. साहित्यामध्ये स्वाभाविकच प्रस्तावांची संख्या कमी असते, ती साधारणतः 125-150 आसपास प्रस्ताव येतात, पण आमच्याकडे फेलोशिपसुद्धा त्यासाठी कमीच आहेत, 12 आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ज्याला म्हणतो आपण ललित साहित्य, वैचारिक साहित्य, विज्ञान साहित्य, बाल साहित्य आणि नाटक असे वेगवेगळे विभाग केलेले आहेत आपण. आणि त्याशिवाय अनुवाद, अनुवादासाठी सुद्धा 2 फेलोशिप आपल्या आहेत. आणि मग ह्या 12 फेलोशिप या प्रत्येकी साधारणतः 2-2 या प्रकाराने आपण या प्रत्येक वेगळ्या उपघटकांमध्ये विभागतो. त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलं तसं महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून निवडले जातील लोक याची काळजी आपण घेतो. त्याचबरोबर मुला मुलींचं प्रमाण साधारणपणे बरोबर राहावं असा प्रयत्न करतो. त्यात 100% प्रत्येक वेळेला यश येतच असं नाही, थोडं कमी जास्त 60-40 असं होत असतं. आणि त्यांचे प्रस्ताव मागवतानाच त्यांना जी प्रस्तावित त्यांची कादंबरी असेल, नाटक असेल, कथासंग्रह असेल, अनुवाद असेल, त्याबद्दलचा प्रस्ताव आपण आराखडा एक त्यांच्याकडनं घेतो. पण त्याचबरोबर एक प्रकरण पण त्यांच्याकडनं लिहून मागतो आपण, साधारणतः 2500-3000 शब्दांचं. त्याचं कारण या क्षेत्रामध्ये काही चमकदार कल्पना अनेकदा मनात असतात, पण त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक बैठक लागते लिखाणाची, ती प्रत्येकाकडे असतेच असं नाही. ती जर नसेल तर ती तुम्ही एका वर्षाच्या फेलोशिपमध्ये लगेच नाही आणू शकत. तर किमान ती आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी ते एक प्रकरण आपण त्यांच्याकडनं लिहून मागतो. आणि ते आल्यानंतर मग तसे प्रस्ताव मी म्हटलं तसं 125-150 येतात. मग त्याची छाननी या सगळ्या निवड समितीमध्ये बारकाईने होते आणि मग त्याच्यानंतर ये इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि मग त्यांना ही फेलोशिप प्रदान केली जाते. आणि मग ही सगळी मंडळींचं सुरुवातीला अगदी एक इंट्रोडक्टरी एक दिवसाचा वर्कशॉप 2-3 महिन्यांनी, मग 1-2 प्रकरणं त्यांची लिहून झाली का पुढं 2 दिवसाचा वर्कशॉप, पुन्हा 3 महिन्यांनी 2 दिवसाचा वर्कशॉप. याच्यामध्ये आम्ही थोडी वर्कशॉप एक थोडी वाढवतो साहित्याच्या क्षेत्रामध्ये, कारण वारंवार भेटून बोलणं खूप गरजेचं असतं. आणि त्याचबरोबरीनं प्रत्यक्ष त्यांचा प्रस्ताव पूर्ण जेव्हा होतो, प्रकल्प पूर्ण होतो, त्यावेळेला त्यांचा जो मार्गदर्शक असेल किंवा मेंटर असेल तो सर्टिफाईड करतो. बऱ्याचदा तो खरडा 2-3-4 असा लिहावा लागतो. कधी कधी फेलोशिपची मुदत संपते पण त्याचं काम चालूच राहतं, ते सुरूच राहतं. आपण मार्गदर्शक त्यांना मदत करतच राहतात. आणि प्रत्यक्ष साहित्यामध्ये पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंत आपण त्यांना मदत करतो. आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातले उत्तम उत्तम प्रकाशक आमच्याशी जोडून घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये लोकवाङ्मय प्रकाशन असेल, ग्रंथाली प्रकाशन असेल, रोहन प्रकाशन असेल, मधुश्री प्रकाशन असेल, मनोविकास असेल, साधना असेल. आणि या सगळ्या प्रकाशकांनी आमच्या या फेलोशिपमधल्या तरुण मुलामुलींची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, वाचकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, काही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या पण निघाल्या. तर 3 वर्षामध्ये मी असं म्हणेन की काही मंडळी कदाचित 2-3 महिन्यांनी त्यांना असं लक्षात येतं की आपण पूर्ण करणार नाही, त्यावेळेला ते थांबण्याची तयारी दाखवतात आणि आपण त्याला मुदत देतो. कारण हा अतिशय सर्जनशील असा भाग आहे, एक क्रिएटिव्ह वर्क आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण म्हणालात तसं याच्यामध्ये कुठलंही गणित नाही, कुठली चौकट नाही. त्यामुळे काही काळानंतर एखाद्या दुसऱ्या तरुण मुलामुलीला असं वाटलं की आपल्याला नाही झेपत, हे नाही पुढे नेता येणार, तर आपण अर्थातच फेलोशिपमध्ये त्याला बाहेर पडण्याची परवानगी देतो, त्याला पुढं प्रयत्न करायला सांगतो. नंतर त्याने पुन्हा यावं प्रयत्न करून 1-2 वर्षांनी. तिथं पण वयाच्या 35-ची अट आहे, त्यामुळे ही सगळी मुलं मुली 25-30 असतात. पण मला असं लक्षात येतं की तिथेही त्या मुलांचं वाचन फार उत्तम असतं. म्हणजे अगदी पहिलंच पुस्तक आता जे प्रकाशित झालं ते सोलापूरचं असीम चाफळकर, हा जो मुलगा आता दिल्लीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतोय, शिकतोय, तर जनुक कोशशास्त्र हे अतिशय गुंतागुंतीचा आणि अवघड विषय, त्याच्यावर त्याने अभ्यास करून पहिला ग्रंथ लिहिला, पुस्तक लिहिलं. त्याच्यातलं आता सिरीजमध्ये पुढचे 2 खंड तो आता काढतो आहे, त्याचे येत आहेत. त्याच्यानंतर प्रदीप कोकरे नावाचा आमचा मुंबईतला सहकारी, खोल खोल दुष्काळ डोळे नावाची त्याची कादंबरी लोकांमुळे ग्रहाने प्रकाशित केली आणि मला वाटतं त्याची आता तिसरी आवृत्ती येऊ घातली. त्याला अनेक पुरस्कार त्या कादंबरीला मिळाले आणि भाऊपाध्यानंतर महानगरीय जीवनावर अशा प्रकारचा नवीन लेखक आपल्याला दिसलाय असं अनेकांची त्याच्याबद्दलची प्रशंसा आमच्या कानावर येते आहे. करुणापटो नावाची कादंबरी कोल्हापूरची मृदुगंधा दीक्षित हिने लिहिली जी आता समकालीन प्रकाशनसोबत काम करते. अतिशय उत्तम दर्जाची कादंबरी ती मधुश्री प्रकाशांनी प्रकाशित केली. ज्वारीच्या विषयावरचं पुस्तक आमचा मित्र सानप जे ॲग्रोवरमध्ये पत्रकार आहेत त्यांनी लिहिलं आणि ते इतकं उत्तम झालं. ज्वारीवर अशा प्रकारचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं आणि साधना प्रकाशनसारख्या अतिशय प्रतिष्ठेश प्रकाशनाने ते प्रकाशित केलं आणि तेही मोठ्या प्रमाणामध्ये वाचकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. अभिजित धनगर हा सांगली जिल्ह्यामध्ये एका तालुक्याच्या ठिकाणी राहतो आणि तो पुस्तक ग्रंथ विक्रीच्या व्यवहारामध्ये पण आहे, वितरणाच्या व्यवहारातही आहे. तर त्याने अतिशय उत्तम इंग्रजी पुस्तकाचा एक अनुवाद केलेला आहे. तो आता नुकताच कृष्णा पब्लिकेशनकडनं आलेला आहे. त्या कादंबरीचं नाव आता माझ्याजवळ आहे ती, पण ते हाऊस ऑफ द पेपर अशा बहुधा त्या कादंबरीचं नाव आहे. आणि त्याचबरोबर अमृता देशपांडे पुण्यातल्या, त्यांनी आजार आणि आहार याचा अभ्यास करून कुठल्या आजारांसाठी कुठला आहार आपल्याला घ्यायला हवा अशा जर हे असेल तर ते अगदी जे घराघरामध्ये पुस्तक पोहोचलं पाहिजे तेसुद्धा कृष्णा पब्लिकेशनने प्रकाशित केलं. तेही उत्तम तऱ्हेने लोकांच्यामध्ये वाचलं जाते. त्यामुळे अशी अनेक पुस्तकं, म्हणजे मी म्हटलं तसं वैचारिक आली, माहितीपर आली, कादंबरी आली, विज्ञान साहित्य आलं, अनुवाद आला, हे सगळं आलं. आत्ता काही पुस्तकं अगदी प्रकाशनाच्या ज्या AIचा उल्लेख करतो, ज्ञानेश्वर जाधवर नावाचे आमचे एक फेलो आहेत, ते आता रोहन प्रकाशनाकडे त्यांचं पुस्तक हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मुळे काय काय बदल होऊ घातलेत. पुन्हा रेश्मा तांबोळी ह्या अहमदनगरच्या अहिल्यानगरचा आता आपण ज्याचा उल्लेख करतो त्या अहिल्यानगरच्या आहेत, त्यांचं अनुवादित पुस्तक एक ते प्रकाशनाच्या आता मार्गावर आहे. आता साहित्यामध्ये होतं असं की एक वर्षात फेलोशिप पूर्ण झाली तर लगेच 2-3 महिन्यात त्याचं पुस्तक येतं असं होत नाही, कारण पूर्ण पुस्तक निर्मितीची प्रक्रियासुद्धा बरीच जटिल असते आणि त्याचबरोबर ज्या प्रकाशकांनी ते स्वीकारलेलं असतं त्याच्याकडे आधी काही पुस्तकं त्याच्यासाठी असतात, त्यामुळे ती मागे पुढे होतात. पण आम्हाला असं दिसतंय की ह्या 3 वर्षामध्ये साधारणतः 30-35 फेलोज आमच्या या प्रक्रियेमध्ये जर आले असतील तर त्यातल्या 25-26 जणांची तरी पुस्तकं नक्की येतील. आत्ता 5-6 जणांची पुस्तकं आलेली आहेत आणि पुढची निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहे ती सगळी करायची, ती लवकरच येतील अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातल्या यशाबद्दल आम्हाला जरा स्वतःलाच काही शंका होत्या, काही प्रश्न होते, पण ही सगळी जी टीम प्राध्यापक नितीन रेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टीम ही त्याच्यामध्ये ज्या प्रकारे लक्ष घालते त्याच्यामध्ये मला प्राध्यापक रणधीर शिंदेंचा एक उल्लेख करायला पाहिजे होता. तो करायला ते कोल्हापूरहून येतात, त्याच्यामध्ये काम करतात. आणि मग इतर अनेक ऋषिकेश गुप्ते असतील, मध्येच भारत सासणे असतील आणि इतर अनेक आपले कोल्हापूरचे गुरव आहेत ते आहेत, नंतर बांदेकर आपले कोकणातले आहेत ते आहेत. तर ह्या सगळ्यांनी वेळोवेळी तिथे व्याख्याते म्हणून ते आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये भाग घेतला आहे आणि ह्या मुलांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं आहे आणि काही चांगली मुलं निवडून आमच्याकडे यावीत असेही प्रयत्न ते करत असतात, त्यामुळे ती फेलोशिप चांगली चालू आहे उत्तम रीतीचे. आणि दुसरा फेलोशिपचा एक विषय मी तुम्हाला सांगायला पाहिजे, तो म्हणजे शिक्षणाचा. जे आता काय म्हणू आपण, शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करत आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकेच्या शाळा, तिथे नवीन काही घडण्याची शक्यता आहे. ते नवीन काही घडवण्यामध्ये आत्ताच आपण लक्ष घातलं नाही तर हळूहळू तिथनं मुलं बाहेर पडतील आणि एक प्रकारे सरकारने उभी केलेली शिक्षण व्यवस्था तीच जणू अडचणीत येईल काय अशी शक्यता आहे. म्हणून त्यातल्या उत्तम प्रयोगशील नवोपक्रम करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना माध्यमिकमध्ये 20 आणि प्राथमिकमध्ये 20 अशा 40 फेलोशिप देतो. यावर्षीपासून आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे पूर्व प्राथमिक शिक्षणसुद्धा आता शिक्षण विभागाकडे आलेलं आहे आणि आपण असं मानतो की मानवी सगळ्या प्रगतीमध्ये मुलाचा मेंदू पहिल्या 5 वर्षामध्ये विकसित होण्याची प्रक्रिया फार जोरदार असते, त्यामुळे नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी या धर्तीवर अंगणवाडी बालवाडीच्या त्या स्टेजमध्ये मुला मुलींना जास्त चांगल्या पद्धतीने करता यावं म्हणून क्वेस्ट नावाची जी संस्था आहे या फाउंडेशन कोर्समध्ये संशोधन करणारी आणि प्रयोग करणारी मनीष निमकर त्याचे प्रमुख आहेत, तर त्या संस्थेची मदत घेऊन त्या क्षेत्रातल्या 10 फेलोशिप यावर्षी आम्ही देण्याचा विचार करतो आहोत, तर तोही विचार या फेलोशिप प्रक्रियेमध्ये आम्ही केलेला आहे. आणि अजून एक उल्लेख तुम्हाला करतो की महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची चळवळ, ज्याला स्त्रीमुक्ती चळवळ या नावाने आपण ओळखतो, स्त्रीपुरुष समानता चळवळ या नावाने ओळखतो, ती 75 साली सुरू झाली, त्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि पवारसाहेबांच्याही तो अतिशय आस्थेचा विषय आहे, स्त्रियांचं सक्षमीकरण आणि त्यांची प्रगती. आणि ती त्यांनी महिला धोरणही आपल्याला जाहीर केलं, त्याच्याबद्दलचं एक पुस्तक आमच्या संस्थेने 30 वर्ष जेव्हा त्याला पूर्ण झाली, 1994 महिला धोरण आलं, 2024 त्याला 30 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आढावा घेणारं या धोरणाचा नेमका समाजामध्ये काय परिणाम झाला याचा आढावा घेणारं पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे. सकाळ प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं आहे, ते आलं तर त्या विषयातल्या सुद्धा फेलोशिप आता देण्याची गरज आहे, कारण खरोखर वेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना आपण ज्या काही सक्षमीकरणाच्या संधी दिल्या, प्रगतीच्या संधी दिल्या, त्याचे परिणाम काय झालेत हे कुठेतरी तपासण्याची गरज आहे आणि त्याच्यात आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे ह्यावर्षीपासून महिलांच्यासाठी काम करणाऱ्या 10 कार्यकर्त्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष दोघंही आले, त्यांना सुद्धा फेलोशिप देण्याचा यावर्षीपासूनचा आमचा विचार आहे.
0: क्या बात आहे दत्ताजी, खरंच खूप छान माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिलीत. मुळात पहिलाच जो मी प्रश्न विचारला तुम्हाला की यशवंतराव चव्हाण सेंटर हे नाव फक्त लोकांना माहिती आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय चालतं, मला वाटतं श्रोत्यांना ह्याच्याबद्दलची एक झलक अच्छा या तुमच्या मिळेल. परत पुन्हा म्हणजे आपलं जे बोलणं आलं किंवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम खूप मोठं आहे, त्याच्यातल्या एका विषयावरती आपण बोललो, पुन्हा परत आपण भेटूयात आणि वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल गप्पा मारूयात. तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तेव्हा श्रोते, हे होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दत्ता बाळसराफ. Thank you.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते बोलतीये. आज मी या कार्यक्रमात मुलाखत घेणाऱ्या एका मुलीची स्त्री शिक्षण संस्थेच्या सौ चंदादेवी सुभाषचंद्र रोनवाल शैक्षणिक संकुल कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेत शिकणारी 8वी अ ची विद्यार्थिनी अवनी सराफ. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अवनी प्रसाद सराफ हे नाव सगळ्या शाळेतल्या मुलींना माहीत झालंय, कारण तू अतिशय वेगळ्या खेळांमध्ये बक्षिस मिळवलेली आहेस. तर तू सांग, आधी कशात बक्षीस मिळालं तुला?
1: मला कुराश मध्ये पुणे इथे झालेल्या इंदापूरला सिल्वर मेडल होतं.
0: कुराश मध्ये तुला सिल्वर मेडल मिळालं. बऱ्याचदा अनेकांना कुराश म्हणजे काय हे पण माहीत नसेल, काय आहे हा कुराश?
1: कुराश हा उझबेकिस्तान मधला कुस्ती असा गेम आहे. कुस्ती तिकडे खेळली जाते, आपल्या इथेही खेळली जाते, पण फक्त आपल्या इथे ना अप्पर घालून खेळली जाते. अप्पर एक असं जाड कापडाचं हे असतं, ते घातली की आपण खेळू शकतो, आपल्याला ग्रीप मिळते, पकड मिळते. म्हणजे
0: पण ही उझबेकिस्तानातली कुस्ती खेळायची तुला कशी काय इच्छा झाली?
1: आमच्या समोरच माझे सर राहायचे दुष्यंतराज देशमुख, त्यांनी मला प्रोत्साहन केलं होतं याच्यासाठी. मम्मी त्यांनी सांगितलं, त्यानुसार पुढे खेळत गेले तर मला चांगलंच यश मिळालं, मला आवड निर्माण झाली त्याच्यात.
0: आणि आई बाबांनी परवानगी दिली खेळायला?
1: आई बाबांचंच प्रोत्साहन होतं आणि आपल्या शाळेतल्या मनीषा पवार मॅडमांचं पण प्रोत्साहन होतं. मला मुख्याध्यापिका मनीषा जोशी मॅडम यांचंही प्रोत्साहन होतं.
0: बरं, आणि ह्या कुरेशीमध्ये म्हणजे किती दिवस प्रॅक्टिस केलीस तू या कुस्तीची?
1: आपण प्रॅक्टिस म्हणजे आपल्याला जेवढं नीट आपण प्रॅक्टिस करू आपल्याला तेवढंच जास्त यश मिळेल, पण मला एक वर्ष झालेलं, आता 1.5 वर्ष होण्यातच आहे. आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू आपल्याला तेवढा गेम आपला इम्प्रूव्ह होईल व आपण चांगले मेडल वगैरे आणू शकतो.
0: बरोबर. पण आता ही कुस्ती म्हणजे समोर कुणीतरी पाहिजे ना खेळायला, तर मग ही प्रॅक्टिस कशी करतेस तू? शाळेत करतेस का, त्याचं ग्राउंड वेगळं असतं का?
1: आमचे सरांचं एक हॉल आहे, त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करतो हॉलमध्ये. तर आपल्या समोर आपला एक पार्टनर म्हणजे आपल्याच क्लासची एक मुलगी राहते, तिच्यासोबत प्रॅक्टिस करते.
0: बरं, आणि त्याचं खाली मॅटिंग कसं असतं किंवा जमीन कशी असते?
1: खाली मॅट टाकलेले असतं, मॅटवर उभं राहायच्या आधी आपल्याला रे म्हणजे नमस्कार करावा लागतो मॅटला, मग मॅटवर जाऊन प्रॅक्टिस करायची. रबर मॅट राहतो.
0: रबर मॅट असतो. किती मिनिटाचा गेम असतो साधारण?
1: 3 किंवा 4 मिनिटाचा राऊंड राहतो. एक मग आपल्या तशा समोर आपला किती गट असतात त्याच्यावर डिपेंड येते किती मिनिट चालते फाईट, आपण केवढी टफ फाईट देतो, केवढं लवकर हारतो वगैरे त्याच्या.
0: आणि आपण जिंकतो तर जिंकणं हे कशावरून ठरवलं जात?
1: जर समोरच्याची पाट टेकली गेली थ्रो मारताना तर आपल्याला पॉइंट म्हणजे इप्पन असं नाव आहे, 3 पॉइंट राहतात त्याला. त्यांच्या उझबेकिस्तान मध्ये 3 पॉइंट त्याला इप्पन असे म्हटले जाते. इप्पन मिळाला की आपण जिंकतो. आणि त्याच्याच खालचा पॉइंट म्हणजे यानबोश नावाचा आहे, तो म्हणजे 2 पॉइंट, पण तो केव्हा मिळतो? जेव्हा आपण आपल्या पाठीच्या एका बाजूला पडतो तेव्हा.
0: अच्छा.
1: आणि त्याच्या पण खालचा 1 पॉइंट चाला नावाने, चाला म्हणजे आपण जर कमरेवर पडलो डायरेक्ट पाठीवर न पडता जर आपण कमरेवर पडलो तर आपल्याला चाला हा नावाचा पॉइंट मिळतो. पण आपण जेव्हा इप्पन म्हणजे 3 पॉइंट जेव्हा आपल्याला मिळतात आपण तेव्हाच विन होतो.
0: बरं, मग तू हे इंटर स्कूल खेळली का त्या स्पोर्ट्स क्लब तर्फे खेळली?
1: स्पोर्ट्स क्लब तर्फे पण खेळलेली व शालेय याच्यावर पण खेळलेली, शाळेकडून
0: खेळली.
1: हो.
0: आणि कुठे झाल्या स्पर्धा?
1: या स्पर्धा आपल्या पुष्कळ ठिकाणी होत राहतात. म्हणजे आता मी थाई बॉक्सिंग नावाचा पण एक गेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला.
0: तू कुरेशी बद्दल बोलू.
1: कुराश. हो.
0: कुठे झाली ही स्पर्धा?
1: तर पुण्यामध्ये इंदापूर नावाचं शहर आहे, तिथे झाली होती पहिल्यांदा.
0: हो. आणि आता तू थाई बॉक्सिंग पण करते असं ऐकलंय, तर थाई बॉक्सिंग कुठे शिकलीस?
1: थाई बॉक्सिंग पण आमच्या क्लासमध्ये सरांनी शिकवलं होतं मला.
0: बर, काय आहे थाई बॉक्सिंग?
1: आपल्याला समोर त्याच्या मांडीवर किक मारायची राहते, आपण जर तिथे किक मारली तर आपल्याला 2 पॉइंट मिळतात.
0: बर, आणि त्यासाठी काही वेगळा पोशाख असतो का?
1: हो, त्याचा पण एक हाफ पॅन्ट असते आणि शर्ट असतो.
0: बर, आणि ते कोणी शिकवलं?
1: तेच दुष्यंतराज देशमुख माझे कोच, त्यांनीच.
0: कोच त्यांनी शिकवलं. आणि थाई बॉक्सिंगच्या स्पर्धा कुठे झाल्या?
1: त्या धुळ्यामध्ये आपल्या इथं झालं होतं स्टेडियमला आता मागे, आणि त्यानंतर औरंगाबादला पण झालं होतं, तिथं मला गोल्ड मेडल होतं. व त्यानंतर नॅशनल झाली त्याची, नॅशनलला मला ब्रॉन्झ होतं, व मला ब्रॉन्झ मिळालं म्हणून माझं इंटरनॅशनलला सिलेक्शन झालं, तर तिथे मला ब्रॉन्झ लागलं.
0: अरे वा, तुला इंटरनॅशनलला पण सिलेक्शन झालं, म्हणजे फारच छान. थाई बॉक्सिंग म्हणजे कुठे गेली होतीस इंटरनॅशनल साठी?
1: इंटरनॅशनलला मी
0: कुठे गेली होतीस?
1: भुवनेश्वरला नॅशनल होती आणि हैदराबादला त्याची इंटरनॅशनल.
0: अच्छा.
1: दरवेळेस बाहेर होते म्हणजे अमेरिका लंडन असे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होते पण यावेळेस इंडियामध्ये
0: हैदराबाद.
1: हो
0: बरोबर. आणि किक बॉक्सिंग पण तू शिकली अस म्हणे काय प्रकार आहे?
1: किक बॉक्सिंग पण तसंच आहे, आपल्याला समोरच्या फेसवर पंच मारायचे असतात आणि किक मारायची असते कमरेच्या इथे.
0: अरे बापरे, हाडं बिडं मोडते
1: नाही तसं शक्यता कमीच राहते. आपल्या हातामध्ये ग्लव्स राहतात, पायाला पण आपले शिनगार्ड नावाचं असं साहित्य ते लावले राहतात, त्याच्यामध्ये स्पंज असतो ते लावले की आपल्याला जास्त नाही लागत.
0: जास्त नाही लागत.
1: हो.
0: आणि किती वेळ लागतो हा खेळ खेळायला?
1: याचे पण 3 मिनिटाचेच राऊंड राहतात.
0: 3 मिनिटाचे.
1: हो.
0: त्याला किक बॉक्सिंग म्हणतात.
1: हो.
0: आणि हा कुठल्या देशाचा खेळ?
1: हा असं इंडियामध्येच झालेला आहे पण ते कुठल्या देशातले असं प्रॉपर नाही सांगू शकत. खूप ठिकाणी हा खूप प्रसिद्ध खेळ नावाने ओळखला जातो, खूप देशांमध्ये चालतो हा.
0: या व्यतिरिक्त तू आणखी कुठल्या गेम्स मध्ये भाग घेतलास का?
1: मी कराटे पण खेळलेली आहे. हो. जुडो पण खेळलेली. जुडो खूप प्रसिद्ध खेळ आहे, जुडो आणि कराटे.
0: जपान मधला?
1: हो बरोबर, जपान मध्ये.
0: आणि शिकलीस का ते?
1: हो, आमच्या सरांनी शिकवलं, दुष्यंत राजदेश.
0: किती दिवस तू हे शिकलीस, प्रॅक्टिस केलीस?
1: मला आता 1.5-2 वर्ष होण्याचे जवळपास, तर आमचा 2 तासांचा क्लास राहतो, तर त्याच्यामध्ये पहिले सुरुवातीला वॉर्मअप घेतलं जातं, म्हणजे बॉडी आपली जेवढी वॉर्म राहील तेवढं आपल्याला पुढे प्रॅक्टिसला इझी जातं. जर आपण बिना काही करता जर गेलो, थ्रो वगैरे खाल्ला, तर आपलं हार्ड वगैरे मोडायचे चान्सेस असतात, त्यामुळे पहिले वॉर्मअप होतं, मग किकिंग होते.
0: आपलं
1: 30 मिनिटाचं वॉर्मअप राहतं, अर्धा तासाचं.
0: भरपूरच आहे.
1: हो. त्याच्यामध्ये सिटिंग सिटअप, स्टँडिंग सिटअप्स, नंतर आपले वायू असतं हाताचे ते मोकळे करणं वगैरे, त्याच्यामध्ये सगळं येतं. वॉर्मअप
0: सगळं?
1: हो.
0: रोज प्रॅक्टिस?
1: हो, मी रोज 7-8 क्लासेस जाते, शाळेतनं घरी गेली.
0: सकाळी का
1: संध्याकाळी?
0: संध्याकाळी.
1: हो.
0: आणि मग घरी प्रॅक्टिस करते त्याची
1: वॉर्मअप? हा, सकाळी लवकर उठून वॉर्मअप करते.
0: स्टॅमिना टिकवला पाहिजे, तरच ते शक्य आहे.
1: हो.
0: ताकदी असली पाहिजे.
1: हो.
0: तुम्हाला या स्पर्धा विविध गटांमध्ये घेतल्या जातात?
1: बरोबर.
0: त्याच्याबद्दल सांगणं थोडं. काय असतो वयोगट?
1: वयोगट पहिले अंडर 14 म्हणजे 14 वर्षातील मुला मुलींसाठी असतो, मग दुसरा गट 17 वर्षातील मुला मुलींसाठी असतो आणि 19 वर्ष मुलातील असतो.
0: बरं.
1: मी 14 वर्षातील मुलींमध्ये खेळ.
0: 14 वर्षाच्या आतील?
1: हो. त्याच्यामध्ये आपले वेट कॅटेगरी राहते, म्हणजे आपलं वजन किती त्याच्यावर, तर मी -40 खेळते त्याच्यामध्ये.
0: अच्छा.
1: हो.
0: म्हणजे तुमच्या वजनानुसार त्याचं?
1: हो, वजनानुसार खेळवलं
0: जातं. पण मग एखादी मुलगी 10वीत पण असू शकेल, तिचं वजन कमी असेल,
1: पण मग ती 10वीत मग ती 17 गटात जाते ना.
0: बरं. हो. आणि मग तू जे 14 आतल्या गटात खेळतेस, तर तुझं वजन जे असेल त्याच वजनाचे दुसऱ्या मुलीशी तुला खेळावं लागतं का?
1: हो. त्याच वय आणि वजन असं ना तिचं, आमचं दोघांचं जवळपास सेमच असतं, त्यांच्याशीच लढावं लागतं.
0: बरोबर. आणि मग ते किक बॉक्सिंगच्या वेळेला तुम्ही कशी सुरुवात करता? मॅटिंग कसं असतं?
1: रबरच्याच मॅट राहतात, त्यानंतर आपण जर मध्ये जातो तेव्हा समोर इकडे रेफरी पण असतो, तो आपल्याला बॉक्स करायला होतो, मग समोरच्या हाताला असं टच करायचं असतो, ग्लव्स घातलेले असतात,
0: म्हणजे समोरच्याला सन्मान द्यायचा.
1: हा, पहिले. हो.
0: हा.
1: आणि मग ते झाले की स्टार्ट बोलतो रेफरी, मग आपल्याला खेळणं चालू करायचं.
0: मग तेव्हा तुम्ही काही थाई भाषेत जसं मागे बोललात तसं तुम्ही बोलता का?
1: नाही, नाही त्याच्यामध्ये काहीच नाही, सायलेंट गेम.
0: थाई बॉक्सिंगच्या वेळेला काय म्हणतात?
1: त्याच्यात पण काही नाही, कराटे तसं, त्याच्यामध्ये पंच मला की खे बोलतात आणि किकला पण खेच बोलतो.
0: अच्छा. ते झाल्यानंतर मग तुम्ही सुरू करता?
1: हो.
0: आणि मग रेफरी सांगतात कसं कसं ते?
1: हो.
0: पॉईंट घेतले जातात?
1: हो बरोबर.
0: किक बॉक्सिंगचे पॉईंट कसे मोजायचे?
1: आपण जर फेसला पंच मारले तर आपल्याला 1 पॉईंट राहतो, आणि जर आपण फेस लेवलला किक मारली तर आपल्याला 3 पॉईंट राहतात, कानाजवळ किंवा मग इथं मानेला वगैरे, किंवा आणि मागे डोक्याला किक मारली तर अलाउड नाही, त्याला पॉईंट नाही राहत. आणि जर आपण कमरेला पण मारलं, कमरेला 2 पॉईंट राहतात.
0: आणि तुम्ही कानाजवळ किंवा असं तोंडावर पंच मारता, तुमच्या हाताचे ग्लोव्स कसे असतात?
1: ते नरम राहतं, त्याच्यामध्ये कापूस असतो.
0: अच्छा. ते इजा करत
1: नाही?
0: हो.
1: आणि आपल्या तोंडामध्ये तितघाड नावाचं एक हे असतं रबरचं, ते घातलं जातं, त्याच्याने आपल्या दात असतात ते सेफ राहतात.
0: अच्छा. अच्छा. काय असतं ते? कशाचं असतं?
1: रबरचं असतं.
0: मग ते गिळलं गेलं तर?
1: नाही, असं लांब असते, ते थोडं दातात कवडी कशी असते आपली, तसंच रबरचं असतं.
0: तसं ते दातामध्ये फसवून ठेवायचं.
1: हो.
0: हा. म्हणजे मग कुणी मारलं तरी
1: लागत नाही आपलं,
0: दात सेफ राहतो.
1: हो
0: बरोबर. कव्हर असतं त्याला दातावर.
1: हो.
0: अच्छा. असं ते घालावं लागतं. हे ड्रेस कुठे मिळाला तुला?
1: आपण जेव्हा स्पर्धांना जातो तिथं ठेवलेले असतात किंवा आपण कोणत्या पण स्पोर्ट्सच्या दुकानावर आपल्याला मिळतं?
0: तुला धुळ्यासारख्या ठिकाणी याचे ड्रेस मिळाले?
1: हो, म्हणजे आपण आता समज धुळ्यात स्पर्धा झाली तर तिकडून जे येतात टीम कोच वगैरे किंवा आपणच ऑर्गनाईज केलेलं असतं तर तिथं आपणच ठेवतो ते ड्रेस वगैरे.
0: बरं, मागवून ठेवतात दुकानामधलं?
1: हो.
0: आणि सगळ्यामध्ये तुला आता हे कुराश किक बॉक्सिंग आणि थाई बॉक्सिंग याच्यामध्ये काय आवडतं?
1: मला कुराश हा खेळ खूप आवडतो, माझा आवडता.
0: कुराश मध्ये तुला मेडल मिळालं?
1: हो, माझं पहिलं मेडल कुराश मध्येच मिळालं होतं.
0: आणि तू नॅशनल आणि इंटरनॅशनल कुठला गेम खेळली?
1: मी थाई बॉक्सिंग खेळलेली.
0: बरोबर. म्हणजे आज एका मराठी माध्यमातल्या शाळेतली मुलगी थाई बॉक्सिंग, किक बॉक्सिंग आणि कुराश नावाचा गेम खेळून आंतरराष्ट्रीय बक्षीस मिळवू शकते, भाग घेऊ शकते, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे धुळ्यासारख्या भागामध्ये. आणि तुला प्रोत्साहन देणाऱ्या तुझ्या आई वडिलांचंही मला फार कौतुक वाटतं. कोण यायचं तुझ्या सोबत पहिल्यांदा हे गेम खेळत असताना?
1: माझी आई यायची माझ्या क्लासमध्ये माझ्यासोबत. तिथे थांबायची आई.
0: आईचं नाव काय?
1: अर्चना सराफ.
0: आणि वडिलांचं?
1: प्रसाद सराफ.
0: वडील काय करतात?
1: माझे वडील रिकव्हरीला जॉबला आहे SBI बँकमध्ये.
0: बर. आणि मग ते पण यायचे? त्यांनी कधी असे गेम खेळले होते का?
1: नाही, त्यांच्या वेळेस असे गेमच होते पण त्यांना माहिती नव्हतं त्याबद्दल.
0: बरोबर.
1: तेव्हा कमी चालायचे गेम, जास्त कोणाला माहिती नव्हतं.
0: आणि तुझे कोणी भाऊ बहीण?
1: नाही, मी एकटीच.
0: तू एकटीच खेळतो? हो. अरे वा, छान. आणि शाळेबद्दल मग तुला कधी कधी पाठवायला परवानगी मिळायची का? शाळा नाही म्हणायची?
1: नाही नाही, असं कधीच झालं नाही. मला शाळेकडनं खूप प्रोत्साहन मिळालं.
0: बर. कोण आहेत
1: मुख्याध्यापक? मनीषा जोशीबाई.
0: त्यांनी प्रोत्साहन दिलं?
1: हो, त्यांनी प्रोत्साहन दिलं. गावडे सर स्पोर्ट्सला आहे, त्यांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं. व मनीषा पवार मॅडमांनी पण.
0: अरे वा. आता तुला कुठल्या खेळामध्ये परत नॅशनल किंवा इंटरनॅशनल बक्षीस मिळवण्याची इच्छा आहे? आणि
1: मला कुराश मध्येच आवड आहे खूप. मला खूप पुढे जायचं या स्पोर्ट्सच्या कोट्यामधन. व एक याच्यावर स्कोप खूप असतो असं म्हटलं जात.
0: या कुराशचा अर्थ माहितीये का? काय असेल अर्थ?
1: कुराश म्हणजेच कुस्ती.
0: कुराश म्हणजे?
1: हो.
0: बर. आणि यात तुला पुढे जायचंय?
1: हो.
0: अरे वा, तुला पुढे जाण्यासाठी आमच्या तर खूप शुभेच्छा नक्कीच असणार आहेत. आणि हा एक छान खेळ तू खेळतीयस, शाळेचं पण नाव त्याच्यामुळे मोठं होत आहे आणि पुढेही तू खेळत राहशील. तुला पुढे मुलींना शिकवावं असं वाटेल का हा खेळ?
1: हो, नक्की. मी जर मला मिळाला असा चान्स वगैरे तर मी स्वतःच सुद्धा क्लास उघडेल व बाकीच्यांना प्रोत्साहन करेल या गेमसाठी.
0: या सगळ्या खेळाचं महत्व काय, फिटनेसचं महत्व काय वाटतं?
1: आपली जे सकाळी उठतो आपण, म्हणजे ह्याच दरम्यान आपण लवकर उठणे चांगले असते असं म्हणतात. तर या दरम्यान आपली बॉडी पण हीट राहते. आपण जेवढं चांगलं म्हणजे असं आहार घेऊ तेवढीच आपल्याला म्हातारपणी असं सहारा म्हणतो ना आपण, तसं राहील
0: म्हणजे फिटनेस राहतो. आणि सगळ्यात मोठं तर तू सांगितलंच नाहीस की मुलींना असे गेम आले.
1: मुलींना असे गेम सेल्फ डिफेन्स म्हणजे असं यायला पाहिजे, हे खूप चांगलं आहे मुलींसाठी. कारण की आता आजकालचा जमाना असा खराबच आहे थोडा ना, मग मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूपच गरजेचं आहे. म्हणून मी तर सगळ्या पोरींना सांगेलच की तुम्ही सुद्धा हा क्लास लावा.
0: अगदी बरोबर, छान. तू अगदी छान मुलाखत दिलीस. आणि आता शेवटचा संदेशही फार महत्वाचा आहे, सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे प्रत्येक मुलीला. वेळ सांगून येत नाही आणि त्यामुळे असे काही गेम्स खेळणं शिकणं यामध्ये खूप शहाणपण आहे. आणि तू आलीस, आज मुलाखत दिलीस, त्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला. आज ही आगळी वेगळी मुलाखत आपण अवनी सराफ बरोबर घेतली. धन्यवाद अवनी.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, हा होता आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार मंडळी. मंडळी, मी विश्वास देशपांडे. या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते लाख मोलाची गोष्ट असलेल्या सूर्यप्रकाशाबद्दल. मंडळी, आपल्याला आठवत असेल की मागच्या भागामध्ये आपण गुजरातमधल्या श्री हिरारतन मानेक यांची माहिती घेतली, त्यांचं उदाहरण आपण पाहिलं होतं. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सूर्यप्रकाशावर संशोधन केलं आणि त्यांना असं आढळून आलं की सूर्याकडे अगदी थोडा वेळ टक लावून पाहिल्यानंतर आपले शारीरिक मानसिक आजार घालवणं शक्य आहे. एवढंच नव्हे तर काही दिवसांच्या या सूर्योपासनेनं आपल्या शरीराला अन्नाची सुद्धा गरज लागत नाही. आणि आपलं हे संशोधन त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ उपवासांची माहिती सुद्धा मी मागच्या भागात सांगितलेली होती. या काळामध्ये ते अन्नाचा एक कणही न घेता अनेक महिने उपाशी राहिले. फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी एवढ्यावरच ते या काळात राहू शकले. ते उपाशी राहिले असं म्हणण्यापेक्षा त्यांना अन्न खाण्याची गरज वाटली नाही. सूर्याकडे पाहणं, ज्याला इंग्रजीमध्ये सन गेझिंग असं म्हटलं जातं, या आरोग्यदायी सूर्य ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आणि सोलर हिलिंग सेंटर स्थापन केलं. सन 2002 पासून ते या आरोग्यदायी सूर्य ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार करत आहेत. जवळपास 80 पेक्षा अधिक देशांमध्ये जाऊन त्यांनी लोकांना याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या या मार्गावर चालणारे देशविदेशामध्ये अनेक अनुयायी आहेत. आज मी आपल्याला या सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी

थोडीशी माहिती जी हिरारतन मानिकांनी दिली आहे ती आपण समजावून घेऊ, आणि ही पार्श्वभूमी जर आपल्याला समजली तर हा विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. मंडळी, हिरारतन मानिक यांच्या मते आपला मेंदू हा एखाद्या अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटरपेक्षा सुद्धा अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम आहे, बरं का? प्रत्येक व्यक्तीला निसर्गानं वेगवेगळ्या आश्चर्यकारक क्षमता प्रदान केल्या आहेत. त्यांचा उपयोग करून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अधिक उंचीवर पोहोचू शकतो. पण दुर्दैवानं आपल्या मेंदूला तसं वळण लावलं जात नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्याचं योग्य प्रकारे प्रोग्रॅमिंग केलं जात नाही. त्याचा परिणाम असा होतो की मेंदूचा बराचसा भाग वापरलाच जात नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल पण आपण आपल्या मेंदूची फक्त 5 ते 7% कार्यक्षमता वापरतो. मंडळी, आल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या बुद्धिमान शास्त्रज्ञात सुद्धा ही क्षमता केवळ 32% एवढीच वापरली गेली होती असं वैज्ञानिक म्हणतात. आपण सूर्याकडे पाहून ही मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो असं हिरारतन मानिक सांगतात. मंडळी, डोळा हा आपला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे हे आपल्याला माहिती आहे. तो सूर्यप्रकाशापासून शक्ती प्राप्त करतो. डोळ्यांच्या मार्फत आपण सूर्याची शक्ती प्राप्त करू शकतो. डोळा हे माध्यम आहे. डोळ्यांमार्फत घेतलेली सौर ऊर्जा आपल्या मेंदूला आणि पूर्ण शरीराला पुरवली जाते. आपले डोळे हे केवळ पाहण्याव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारचं कार्य करतात. डोळा हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि नाजूक अवयव आहे. एखाद्या अत्याधुनिक विमानात जेवढे सूक्ष्म भाग असतात त्यापेक्षा अनेक पटींनी डोळा हा जास्त गुंतागुंतीच्या भागांनी बनलेला आहे असं आपल्याला आढळून येतं. मंडळी, आपल्याला जे इंद्रधनुष्य दिसतं ते आकाशात नसून आपल्या डोळ्यात असतं. ते आपण कधीही आणि कुठेही पाहू शकतो. पाणी असलेल्या एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि वर सूर्यप्रकाश जर असला तर आपल्याला ते बघता येतं. डोळ्यांमध्ये सूर्यप्रकाशाचे रंग सामावून घेण्याची आणि त्यांचं विश्लेषण करण्याची क्षमता आहे. एवढंच नाही तर डोळे हे एखाद्या काचेच्या खिडकीसारखे आहेत. आपल्या घरात काचेच्या खिडकीतून जसे सूर्यकिरण आत येतात अगदी तसेच ते डोळ्यांच्या खिडकीमधून आपल्या मेंदूत आणि शरीरात प्रवेश करतात. डोळे ही आत्म्याकडे पाहण्याची सुद्धा खिडकी आहे, बरं का? असे हे मौल्यवान डोळे त्यांची काळजी तर घ्यायलाच हवी, म्हणजे ते आयुष्यभर आपल्याला साथ देतील. पण मंडळी, अलीकडे काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात. उदाहरणार्थ, सूर्याकडे पाहू नका त्यामुळे डोळ्यांना इजा होईल, सूर्यप्रकाशात जाऊ नका त्यामुळे कॅन्सर होईल. यामुळे लोकांमध्ये गैरसमज आणि विनाकारण भीती निर्माण होते. परिणामी निसर्गापासून मिळणाऱ्या संजीवक शक्तीपासून आपण वंचित होत आहोत. मंडळी, आपण जेवढे निसर्गापासून दूर जाऊ तेवढे आजार अधिक वाढतील, आणि योग्य काळजी घेतली तर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सूर्यप्रकाश हे वरदान ठरू शकेल. मंडळी, आपल्याला जर सूर्यप्रकाशापासून शक्ती मिळवायची असेल तर काही गोष्टींचं कटाक्षानं पालन करायला हवं. मंडळी, आपल्याला पाहायचं आहे ते उगवत्या सूर्याकडं किंवा मावळत्या सूर्याकडं. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी तांबूस नारिंगी रंगाचं जे सूर्यबिंब दिसतं त्याकडे आपल्याला पाहायचं आहे. सूर्योदयापासून 1 तास दिसणाऱ्या
किंवा सूर्यास्तापूर्वीच्या एक तास आधीच्या सूर्यबिंबाकडं आपल्याला बघायचं आहे. पहिल्या दिवशी फक्त 10 सेकंद बघायचं, दुसऱ्या दिवशी 20 सेकंद, तिसऱ्या दिवशी 30. याप्रमाणे दररोज 10 सेकंद कालावधी हळूहळू वाढवत न्यायचा. हे करत असताना आपल्या पायात पादत्राणं घालायची नाहीत. सपाट मैदानावर, अर्थात त्या ठिकाणी गवत किंवा लॉन्स नको, आणि जिथून आपल्याला पाहण्यात काही अडचण येणार नाही अशा सुरक्षित जागी उभं राहून सूर्याकडं आपण पाहू शकतो. एकटक पाहिलं पाहिजे असंही नाही, अधूनमधून पापण्यांची उघडझाप झाली तरी चालेल. चष्मा वापरत असू तर सूर्याकडे पाहताना चष्मा मात्र काढून ठेवायचा. सूर्याकडे पाहून झालं की आपल्या हाताने 30 सेकंद डोळे झाकून घ्या, सावकाश डोळे उघडून दूरवर नजर टाका. सूर्याकडे पाहताना आपल्याला त्याचा फायदा होतो आहे ही भावना मनात असू द्या. दररोज 10 सेकंद याप्रमाणे कालावधी वाढवत नेल्यास एका महिन्यात 5 मिनिट एवढा हा कालावधी होईल, 3 महिन्यात 15 मिनिट, आणि 6 महिन्यात 30 मिनिट, आणि 9 महिन्यात 45 मिनिट. 9 महिन्यानंतर हा कालावधी हळूहळू कमी करत 15 मिनिटांपर्यंत आणायचा आहे. सूर्याकडं अशा पद्धतीनं महिनाभर पाहण्यानं दृष्टिदोष नाहीसे होतात. अशा वेळी तपासणी करून चष्मा बदलावा किंवा नंबर गेला असेल तर तो बंद करावा, नाहीतर आपल्याला त्रास होऊ शकतो. 3 महिने सूर्याकडं पाहिल्यानंतर मानसिक आजारांवर मात करता येते, आत्मविश्वास वाढतो. 6 महिन्यानंतर शारीरिक समस्यांवर मात करता येऊ शकते, आणि 9 महिन्यानंतर तर शरीराला अन्नाची गरज लागत नाही, केवळ सूर्यप्रकाशावर राहणं शक्य होतं असं म्हटलं जातं. पूर्वीचे ऋषीमुनी अशाच प्रकारच्या उपासनेच्या आधारे अनेक वर्ष किंवा महिने अन्नाशिवाय राहत असत असं म्हटलं जातं. मंडळी, ही सगळी माहिती आपण ऐकली, पण हे सगळं करताना आपण काही पथ्य अवश्य पाळायची आहेत. सूर्याकडे पाहण्याचा कालावधी हळूहळू वाढवत न्यायचा आहे. पाहण्यासाठी जी सुरक्षित वेळ सांगितली आहे त्या वेळेतच सूर्याकडे पाहायचा आहे. आणि एक महत्त्वाचं तत्व आपण लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे अति तिथं माती. म्हणूनच हे प्रयोग करण्याआधी आपण जाणकारांचा सल्ला घ्यावा, तज्ज्ञांना विचारावं, आणि त्यानंतरच या साधनेला सुरुवात करावी. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नाही. पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवात अशी उठवठेव येतो नसते. विषय सुखात गोवले जातं तिथे भेद आहे. ज्या प्राण्याला जो आहार तोच त्याला लागतो. पशुच्या आहाराबद्दल माणूस अनादर बाळगतो. आहार भेद, देह भेद, गुप्त प्रकट उदंड भेद आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाचा आनंद वेगळा आहे. सिंधू म्हणजे सागर, भूगर्भामधील पाणी, त्या पाण्यामधली शरीर वेगळी, त्याच्यामधले जलचर ही अत्यंत मोठे असतात. सूक्ष्मदृष्टी मनात आणली तर शरीराचा अंत लागत नाही. मग तो अंतरात्मा तिथे कसा येतो हे अनुमान कसं करणार? देहात्म योग शोधून पाहिला तिथेही काही त्याचा अनुमान आले नाही. स्थूल सूक्ष्म गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ सोडवण्यासाठी नाना निरूपण केले जातात. असं अंतरात्मा कृपाळपणे अनेक मुखांनी बोललेला आहे असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 16 समास 9 नाना उपासना निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर नाना लोक आहेत. त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना आहेत. वेगवेगळ्या प्रकाराने ते ठाई ठाई भजन करतात. आपल्या देवाचं भजन करतात. नाना स्तुती स्तवन करतात. उपासनेसाठी ते निरुग्ण म्हणतात. याच्यामध्ये काय भाव आहे मला याबद्दल अभिप्राय सांगावा. अरे हा स्तुतीचा स्वभाव असा आहे, निर्गुण म्हणजे मायेमुळे शक्य होते, पण ती बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुण आहे असं म्हटलं जातं. वास्तविक चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे. सगळ्या लोकांनी ते मानावं. एक आत्मा अंतरात्म्याला मिळतो हे अधिकारानुरूप सगळ्यांना अंतरात्मा एक आहे की नाही हे पटेल. श्रोता म्हणाला, हे अनुमान म्हणजे मुळाला पाणी घातलं की ते पानोपाणी पसरतं, त्याप्रमाणे रोकडी प्रचिती आहे. त्यावर वक्ता म्हणाला, तुळशीला भांड भरून पाणी घातलं तर ते तिथे थांबत नाही. भूमीच्या भेदानुसार ते क्षणभरात जिरून जातं. तर मोठ्या झाडाला कसं करावं, ते शेंड्यापर्यंत कसं न्यायचं, याचा अभिप्राय देवाने मला सांगावा. पावसाचं पाणी पडतं ते मुळाकडे येतं, तिथे काय होतं ते समजत नाही. सगळ्यांना मूळ सापडावं असं पुण्य कसं घडेल? साधूजनांचे पोवाडे विवेकी लोक कसे गातील? तथापि वृक्षाच्या या दृष्टांतावरून जीवनामध्ये पाणी कुठे घातलं तर कुठे पडतं या गोष्टीचं साकडं पडत नाही. या मागे जी शंका निर्माण झाली होती तिचं समाधान झालं. आता गुणाला निर्गुण कसं म्हणतात? चंचलपणामुळे विकार निर्माण झाले त्याला सगुण असं म्हणतात. उरलेलं जे आहे ते गुणातीत निर्गुण. यावर वक्ता म्हणाला, हा विचार तू सहसा शोधून पहा. अंतरामध्ये निर्धार केला तर निर्गुण असं नावही मग उरणार नाही. विवेकामुळे तो मुख्य राजा होतो आणि सेवकाचं नाव राजा. आता याचा विचार समजा. यावर विवाद करणं खोटं. कल्पांत प्रलयाच्या वेळी जे उरलं ते निर्गुण, बाकी सगळं मायेमध्ये आलं. सेना, शहर, बाजार, नाना लहान तुर यात्रा, नाना शब्द निर्माण होतात. त्याच्यातून कसं काय निवडायचं ते तुम्ही शोधायला हवं असं समर्थ सांगत आहेत. आणि हा भागही इथे संपला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय

0: नमस्कार. रेडिओ विश्वास. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आनंद कशामुळे होतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली, आपली ही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावं. पण ते आपल्या हातून होत नाही, कर्म करतच राहावं असं वाटतं. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो, पण मनाची तळमळ त्यामुळं नाहीशी झाली नाही तर काय उपयोग आहे? याकरता मनाची स्वस्थता कशानं येईल ते पाहायला पाहिजे. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करत नाही.

0: नोकरी नको आणि खायला हवं हे कसं शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधींमधून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच आहे. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो. याकरता आपल्या इच्छेविरुद्ध घडलं तरी माझं स्वास्थ्य बिघडणार नाही इकडं पाहावं, आणि याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणं. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असं समजावं. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळं मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं आणि अभिमान सोडून कर्म करत राहावं. प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेनं झालं असं म्हणावं. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानंच स्वास्थ्य लाभतं. मागं घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणं यामुळं आनंदात बिघाड येतो. तसंच उद्याची काळजी करत राहणं त्यामुळंही मनाच्या स्वास्थ्यामध्ये व्यत्यय येतो. होतं जातं हे सगळं भगवंताच्या इच्छेनं होतं हे मनानं पक्क ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणं अथवा न करणं हा मानवाचा धर्म असल्यामुळं ज्या माणसानं मनाला योग्य वळण दिलेलं आहे तो प्रत्यक्ष दुखणं भोगत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठं शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि त्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामानं कृपा केली असं खचित समजावं. भगवंतासाठी एकच दान खरं आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणं हा आत्मदानाचाच प्रकार आहे. वाणीनं नाम घ्यावं आणि मनानं स्मरण करावं आणि या दोन्हीचा मेळ असावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोतेहो, अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. अंतरंगच्या प्रत्येक भागामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. त्यातलीच एक आगळी वेगळी कथा मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. आजच्या कथेचं नाव आहे नाथपंती माधवनाथ महाराज. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. नाशिकचे नरसिंग उर्फ गोपालदास महाराजांना जे आपले वडील बंधू म्हणून पुकारत ते माधवनाथ महाराज मुळात नाथपंती होते. त्यांच्याकडे नाथपंथाची चित्रकूटची गादी होती. ते सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावचे. नाशिकला गोदा तीरावर त्यांचा वास होता. येथे अनेक मुमुक्षूंना त्यांनी सज्ञान केले. गोदातीरी ते गंगागिरी महाराजांच्या सान्निध्यात राहत असत. माधवनाथ महाराज अज्ञातवासात असल्याने त्यांनी आपले खरे स्वरूप अनेक दिवस प्रकट केले नाही. ते गोदातीरी आपल्याच मस्तीत राहत. कालांतराने त्यांना अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळाले. तेव्हा त्यांनी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला आणि जनस्थानवासियांना एका अवलियाचे दर्शन झाले. अज्ञातवास संपवल्यावर माधवनाथ महाराज श्री काळाराम मंदिराच्या पूर्वद्वारावर अखंड धुनी पेटवून राहणाऱ्या गोपालदास महाराजांच्या भेटीला गेले. गोपालदास महाराज मौनी म्हणून प्रसिद्ध होते. आता हे दोघे साधू एकमेकांशी कसे बोलतात हे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी जमली. तर माधवनाथ महाराजांना पाहताच गोपालदास मांडी थोपटू लागले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून माधवनाथ महाराजांनीही मांडी थोपटली. दोघांनीही शड्डू ठोकले, एकमेकांना वाकुल्या दाखवल्या आणि परस्पर विरुद्ध दिशांना निघून गेले. या पंचायतनाचे सूत्र अंतःशक्तीने चाले हा अनुभव भक्तांना पुन्हा एकदा आला. एकदा तर श्री रामनवमीच्या दिवशी माधवनाथ महाराज गोपालदासांना भेटावयास गेले असता त्यांना कडेवरच उचलून घेतले. नाथांनी त्यांच्या हृदयाला आपला कान लावला. संभाषण काहीच नाही असे हे सूत्र होते. माधवनाथ महाराज लहान असताना त्यांच्या आई मथुरा देवी त्यांना घेऊन साधू देव मामलेदार यांच्या भेटीला आल्या. तेव्हा देव मामलेदारांनी त्यांना दुरूनच येताना पाहून हा तर गादीचा मालक माझ्या घरी चालून आला आहे असे उद्गार काढले. मथुरा देवींनी देव मामलेदारांना वंदन केले. तेव्हा त्यांनी लहानग्या माधवला उचलून घेतलं आणि बाळाचे रक्षण करावे हा उज्जैनीचा प्रसाद आहे असे सांगितले. त्यावर आई मथुरा देवी यांना माधवाच्या जन्माची आठवण झाली. किशोरवयीन अवस्थेत मथुरा देवींचे वास्तव्य अवंती नगरीत होते. तेथे त्या महाकाळाची पूजा करीत. एकदा श्रावणी सोमवारी त्या महाकाळाची पूजा करून ध्यानस्थ बसल्या असता जटाधारी अंगभस्मांकित कासे लंगोटी आणि तेजोवलयांकित असा पुरुष तेथे आला आणि शिवशंकराची पिंड पूजनास देत तू चतुःसिद्ध माता होशील असा आशीर्वाद देऊन चालता झाला. पुढे विवाहानंतर गर्भवती असताना ते चित्रकूट येथे बंधूच्या भेटीला गेले असता त्यांचे बंधू विठ्ठलनाथ यांनी त्यांना काही दिवस तेथेच ठेवून घेतले. विठ्ठलनाथ हे महायोगी होते. केवळ दुर्वांचा रस प्राशन करून त्यांनी तपाचरण केले होते. त्यांच्या मठाखाली एक मोठी गुंफा होती. तेथे आदिनाथांची

असवावे अशा विचारात सर्वजण असताना चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्यात लहान या माधवचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना तातडीने चित्रकूटला बोलवण्यात आले. अशा प्रकारे वयाच्या केवळ 10व्या वर्षी माधवाचे माधवनाथ महाराज झाले. पुढे माधवनाथ महाराज चित्रकूटला शैली श्रृंगी कौपिनी धारण करून नाथवेशात सदैव आपल्याच मस्तीत राहत. भोजनाची शुद्ध नाही, कधी उपवास तर कधी दुग्धपान करीत. ते नाथपंथी असूनही त्यांच्या गळ्यात कायम तुळशीची माळ असे. पुढे माधवनाथांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांच्या विवाहाचा धोशा लावला. मात्र माधवनाथ महाराजांना विवाह पसंत नसल्याने त्यांनी स्थानत्याग केला आणि भारत दर्शनासाठी निघाले. नाथांची सर्व ठिकाणे फिरल्यावर 12 वर्षांनी ते पुन्हा चित्रकूटला आले. मात्र तेथे चमत्कार करण्याचे प्रमाण वाढल्याने ठकुबाई हिने त्यांना अज्ञातवासात राहण्याचा आदेश दिला. त्यानुसार माधवनाथ महाराज कासे लंगोटी लावून निघाले. पुढे ते पिशाच्य वृत्ती धारण करून फिरत राहिले. इंदूरहून महू, तेथून धारानगरी, खंडवा आणि तिथून 40 गावला आले. पेहरगावी असताना रंभा पाटील यांच्याकडे धोंड्या नावाने राहू लागले. तेथे ते शेताची राखण करीत. मात्र एकदा हरिभजनात मग्न असताना एका मस्तवाल बैलाने शेताची नासधूस करून टाकली. पाटलीणबाईंनी त्यांना भले बुरे ऐकवले. तेव्हा 52 मण गहू पिकतील असे सांगून ते गावाबाहेर जाऊन राहिले. पुढे तितके गहू पिकताच पाटील त्यांना घ्यायला परत आले. मात्र ते गेले नाहीत. पुढे ते येसगाव नावाच्या खेडेगावी राहिले. तेथे ते लहान मुलांना शिकवण्याचे काम करीत. तेथील गावकऱ्यांनी त्यांच्या विवाहाचा विचार केल्याने ते तेथून निघून रोझे गावी आले. तेथे जर्जरी जरबक्ष नावाचे नाथांचे ठिकाण आहे. तेथे भिकन शावली नावाचे एक फकीर राहत. त्यांना भेटताच माधवनाथ महाराजांना अंतरीची खूण पटली आणि त्यांनी भिकन शावली यांना कडकडून मिठी मारली. तेथून ते पांगरीला आले. पांगरीला काही दिवस मुक्काम करून लासूर गावी गेले. तेथे गंगागीर महाराज म्हणून मोठे हरिभक्त होते. लाक्षायणी देवीच्या मंदिरात भजन सुरू असताना गंगागीर महाराज माधवनाथ महाराजांच्या पायी लागत हा दिव्य सत्पुरुष आहे असे सांगू लागले. मात्र माधवनाथ महाराजांनी त्यांना अज्ञातवासाच्या व्रताची आठवण करून दिली. काही दिवसांनी माधवनाथ महाराज सप्तशृंग गडावर आले. तेथेही त्यांनी अनेक चमत्कार केले. 2 महिने गडावर वास्तव्य केल्यावर नाशिकला गोदातीरी आले आणि अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळताच श्री लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला. नाशिकला असताना सार्वजनिक सुखप्राप्तीसाठी त्यांनी विद्वानांकरवी सप्तशती ग्रंथाचे पाठ करून 7 दिवस यज्ञ केला. पूर्णाहुतीच्या दिवशी नाथांनी तुपाची धार यज्ञकुंडात धरली असता त्यातून मोठ्या ज्वाळा प्रकटून गगनाला भिडलेल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. याच यज्ञात त्यांनी साडीचोळी अर्पण केली. यज्ञ संपल्यावर ती न जळता तशीच्या तशी निघाल्याची आख्यायिका आहे. नाशिकला त्यांचा हरिसिंग नावाचा मोठा भक्त होता. त्याच्या घरी ते बसत. तेथे मुमुक्षू त्यांना प्रश्न विचारण्यासाठी येत असत. एकदा सुकेणेकर जहागीरदार नाथांच्या भेटीस आले. त्यांनी घरी चोरी झाल्याचे वृत्त त्यांना सांगितले. तेव्हा 21 दिवसात चोर स्वतः घरी येईल असे सांगून माधवनाथ महाराजांनी समाधी लावली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चोरांनी स्वतःहून दागिने आणून दिले. याच हरिसिंगाच्या घरी एकदा एकादशीच्या दिवशी महाराज कीर्तन करीत असताना काळ्या वर्णाची ठेंगणी मूर्ती असलेला एक तापसी त्यांच्याजवळ येऊन बसला. नाथांनी खुणेनेच हरिसिंगाच्या मुलाला दर्शन घेण्यासाठी सांगितले. तर क्षणार्धात मूर्ती अंतर्धान पावली असा उल्लेख माधवनाथ महाराजांच्या पोथीत आहे. प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर माधवनाथ महाराजांना पळसे गावाहून आमंत्रण आले. तेथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तो काळ होता 1901 चा. या नामसप्ताहाच्या काळात पळसे गावाला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते. 10,000 हून अधिक भजनी मंडळी स्वतःहून तेथे आली. माधवनाथ सतत नामस्मरणात राहिले. सतत अन्नदान सुरू होते. येथे दर्शनार्थी इतके झाले की नाथांचे पाय सुजून गेले. शेवटी भक्तांनी त्यांना एका मोठ्या झाडावर उच्च आसन करून

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सावित्री अभ्यकसच्या या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी देविका पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज सुद्धा नेहमीप्रमाणे आणखीन नवीन शिक्षकांची टीम घेऊन आम्ही तुमच्या समोर हजर झालेलो आहोत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत खुटवड नगर नाशिक इथनं मंजुषा हिरेताई, आणि त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. अॅबॅकसचा आणि त्यांचा संबंध कसा आला, त्या मूळच्या कुठल्या आहेत, त्यांचं शिक्षण काय झालं, या सगळ्याच बद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि अॅबॅकस बद्दलचा त्यांचा दृष्टिकोन किंवा अॅबॅकस शिकणं का महत्वाचं आहे हे सगळं त्यांच्याशी आता बोलून आपण जाणून घेऊया. ताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: मंजुषा ताई, तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मूळची मी लासलगाव इथली आहे, पण माझ्या वडील सर्व्हिसला कादवा कारखाना येथे होते.
0: बर, आणि मग आपलं शिक्षण वगैरे सगळं कुठे आलं?
1: माझं शिक्षण बीसीएस हे नाशिकला के वाघ कॉलेजला झालेलं आहे.
0: अच्छा.
1: हो, पण मला मॅथ्सची पहिल्यापासून खूप आवड होती.
0: बर बर बर. हो. बर, आणि मग बीसीएस झाल्यानंतर आपण काही दुसरी नोकरी वगैरे केली होती?
1: नाही, मी जॉब नाही केलं, तर मी प्रायव्हेट ट्युशनच चालू केले.
0: म्हणजे
1: जवळजवळ 2009 पासून मी प्रायव्हेट ट्युशन वगैरे घेत होती, स्कूल ट्युशन वगैरे.
0: अच्छा.
1: आणि कोरोना पिरियड मध्ये माझ्या मुलाने, म्हणजे तो फर्स्ट स्टँडर्डला असताना, सरांकडे अॅबॅकस केलं होतं, त्याने ऑनलाईन चालू होतं सरांना.

0: अभ्यास करत असल्यामुळे जे काही अपडेटेड नॉलेज असेल ते तुम्हाला कायमच मिळत राहतं आणि तुम्ही त्याच्या टचमध्ये कायम असता. मला आपल्याला असं विचारायचंय मंजुषाताई की जेव्हा आपण इतर विषयांचे ट्युशन घेत असताना आपल्या पारंपरिक गणिताचा सुद्धा आपण अभ्यास करून घेत असाल मुलांकडनं पहिली ते दहावीच्या, पण मग अबॅकस मध्ये आणि आपल्या पारंपरिक गणितामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला?
1: फरक वगैरे काहीच नाहीये, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन आता बेस पासून तर तेच असतं. मुलांचा जो बेस आहे फर्स्ट स्टँडर्ड वगैरे पासून, तर माझ्याकडे आता ज्युनियर सिनियर केजी पासून पण मुलं आहेत ते की अबॅकस करताय, म्हणजे ते ऍडिशन सबट्रॅक्शन इथून स्टार्ट केलं की मी पॅरेंट्सला तेच सांगतात तुम्ही ज्युनियर सिनियर पासून स्टार्ट करा, म्हणजे त्यांचा एकदा बेस पॅक झाला की पुढे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, तर ते व्यवस्थितपणे छान म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन आता काही जे मोठे मुलं आहेत हे सर्व त्यानेच करतात, मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन सर्व अबॅकसने सॉल्व्ह करतात.
0: बर बर बर, नक्कीच. आणखीन एक कुतूहल म्हणून मला प्रश्न आपल्याला असं विचारायचं की जे आपण पारंपरिक गणित शिकत असतो त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या संकल्पना असतात ज्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सोडवायच्या असतात, अबॅकस इथे कशा प्रकारे मदत करू शकतं आपण काय सांगाल?
1: हो, नक्कीच होऊ शकते. म्हणजे मध्ये मध्ये आपण कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे मध्ये असतात. कोणताही एक्झाम्पल असेल तर त्यामध्ये भरपूर असतं, 10 पर्यंत पण असले की त्यामध्ये आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन या स्टेप शिकतोच. म्हणजे रेग्युलर जे मॅथ्स आहे 10 पर्यंत करा तुम्ही किंवा पुढेही करा, त्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन ही प्रोसेस सगळीकडे आहेच. त्यामुळे अबॅकस आता केलेला असेल तर पुढे मुलांना जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही. तसंच डेली जी रुटीन आहे पुढे नंतर मोठे मोठे झाल्यानंतर 12th वगैरे नंतर त्यामध्ये पण मुलं जर बेसिक पॅक असेल अबॅकसचं तर ते त्याचा युज करू शकतात.
0: बर बर, म्हणजे ही गणित सोडवताना सुद्धा अबॅकसची मदत आपल्याला होऊ शकते.
1: म्हणजे मला शिकायला जास्त काही अडचण आली नाही कारण मी माझ्या मुलासोबत व्यवस्थित छानपैकी बसत होती, तो लहान होता त्यामुळे मी व्यवस्थित करत गेली, त्याला पण शिकवत गेली आणि त्याच्या थ्रू मी पण

0: त्यानंतर पुढची जी लेवल आहे दोघं हातांची मदत घ्यायची, असं करून ते जे आहे 2 डिजिट, त्यानंतर मग जी ऍडव्हान्स लेवल होते त्यामध्ये 3 डिजिट, 4 डिजिट, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, म्हणजे असं ऍड होत होत जातात. तर मी पॅरेंट्सला रिक्वेस्ट करेल की तुम्ही अबॅकस करताय मुलांचं तर ऑल लेवल कम्प्लीटच करा.
1: बरं, अच्छा, नक्कीच. अबॅकस हा खूप एक इंटरेस्टिंग विषय आहे. दिवसेंदिवस आपण बघतो की अनेक ठिकाणी याचे क्लासेस असतात, पण आता ब्रेन ट्रेनचं हेच वेगळेपण आहे की माफक फी मध्ये उत्तम मार्गदर्शन करणं ही खरं तर ब्रेन ट्रेनची खासियत आहे. आता हे सगळं झाल्यानंतर जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही सुरुवातीपासूनच क्लासेस घेत आहात शाळेचे आणि आता अबॅकसचे सुद्धा, दिवस तुमचा पूर्ण याच्यामध्ये जात असेल, मग अशा वेळेस तुम्ही कुटुंबाला वेळ कसा देता किंवा मग बाकीचं सगळं मॅनेजमेंट कसं असतं?
0: धावपळ तर होतेच, पण त्या धावपळीमध्ये जे आपल्याला शिकायला भेटतं आणि मुलांच्या चेहऱ्यावरती जे हसू येतं
1: बरोबर
0: ते बघून, म्हणजे आपण जे काही दिवसभर कष्ट करतोय हे सर्व विसरून जातो.
1: हो,
0: आणि त्यानंतर पण संध्याकाळी मग मुलाला पण वेळ द्यावा लागतो, म्हणजे ते सगळं शेड्यूल बिझी आहेच, पण त्यातून पण वेळ काढून मी बरोबर मॅनेज करते सर्व आणि फॅमिलीची पण खूप मदत होते.
1: बर बर बर, नक्कीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि बिझी राहिल्यामुळे आपलं आपण एक वेगळी ऍक्टिव्हिटी करत असतो आणि सतत त्या ऍक्टिव्ह मोड मध्ये राहिल्यानंतर एक वेगळा आनंद आणि रोजच्या आयुष्याशी आपण एकदा वेगळ्या पद्धतीने जोडलेलं असतो. मंजुषाताई, अबॅकस शिकणं हे खूप गरजेचं आहे जसं तुम्ही सांगितलं आहेच आहे, किंवा ते करत करत मुलांचा कॉन्फिडन्स खूप छान वाढतो, त्यांना आणखीन वेगळ्या विषयांमध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट दिसतात. गणितात तर असतातच पण बाकीच्या विषयातही त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. अबॅकसच्या कुठल्या प्रकारच्या परीक्षा आहेत आणि कशा पद्धतीत ह्या होतात?
0: आमच्या ब्रेन ट्रेनच्या ज्या आहेत त्या स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल कॉम्पिटिशन घेतल्या जातात. तर आता जी फेब्रुवारीमध्ये नॅशनल लेवल झाली तर याच्यामध्ये माझे 19 स्टुडंट बसलेले होते.
1: बरं,
0: तर त्यापैकी 14 स्टुडंट जे आहेत ते मिरिट आणि विनरमध्ये पास झालेले आहेत. माझ्या क्लासचा जो रिझल्ट आहे हा आमच्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनमध्ये फर्स्ट नंबर.
1: अरे वा, अरे वा.
0: हो, म्हणजे ते हो मुलांनी 1 महिन्यामध्ये, म्हणजे जे ऍप आहे आमचं ब्रेन ट्रेनचं त्या ऍपची हेल्प घेऊन मुलांनी 1 महिन्यामध्ये अबाव 200 एवढ्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले होते आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान मिळालेला आहे.
1: बरं बरं, म्हणजे
0: हो
1: खूपच छान, नक्कीच हे कौतुकास्पद आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की हे जे शिकणं असतं हे थोडंसं साईड ट्रॅकला लोक मानतात किंवा एक काहीतरी ऍक्टिव्हिटी म्हणून शिकवतात मुलांना, पण असा जर रिझल्ट असेल आणि अशा पद्धतीने जर आपण इम्प्रूव्ह होणार असू तर नक्कीच प्रत्येक पालकाने याच्याबद्दल विचार करायला हवा आणि आपल्या मुलांचं भवितव्य तो स्वतःला काहीतरी वेगळं सिद्ध करू शकतो. हे खूप छान वाटलं, खूप छान वाटलं मंजुषाताई तुमच्याशी बोलून. तुम्ही इथे आलात आणि ही सगळी सुंदर माहिती दिली, तुमच्या क्लासेस बद्दल तुम्ही बोललात, तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल बोललात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अशीच तुमची प्रगती होत राहो हीच मनापासून मी शुभेच्छा देते आणि तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू मॅम.

0: मंत्राव प्रतिष्ठान हे नाव सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये काम काय चालतं हे सर्वसाधारण माणसाला माहित नाही. थोडं तुम्ही त्याच्याबद्दल सांगाल.
1: बरोबर आहे, तुम्ही म्हणाला तसं की अनेक बातम्यांच्या मधून दूरचित्रवाणीवरून बऱ्याचदा यशवंतराव चव्हाण सेंटरचा भाग आपल्याला दिसतो आणि तो वेगळ्या निमित्ताने कारणाने दिसतो. परंतु यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काय कामकाज सुरू आहे, केवळ मध्यवर्ती कार्यालयातच नव्हे तर जवळजवळ 28 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्याची केंद्र स्थापन झालेली आहेत आणि त्या सगळ्या ठिकाणी जे काही काम चालतं त्याविषयी सगळ्यांनाच माहिती असते असं नाही. पण मला आवर्जून सांगायला लागेल की यावर्षी यशवंतराव चव्हाण, पूर्वी ज्याला प्रतिष्ठान आम्ही म्हणत असो, हल्ली यशवंतराव चव्हाण सेंटर असा त्याचा उल्लेख करतो, त्याला 40 वर्ष या सप्टेंबरमध्ये पूर्ण होतील. यशवंतराव चव्हाण 1984 साली गेल्यानंतर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांचं कार्य आणि विचार पुढे नेण्यासाठी

0: द्यावा, काही ग्रंथ करावा, इतर अनेक. त्यावेळेला चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि बाकी सगळ्यांनी विचार केला की हे तर आता सध्या खूप संस्था महाराष्ट्रामध्ये करतायत, पण महाराष्ट्राची जी युवा पिढी आहे त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती साधारणतः 20-21 सालची, 21 सुमारासची होती. आणि कोरोनाचा तो काळ होता आणि त्यावेळेला असा विचार झाला की तरुण पिढीला त्यांच्यासमोर येणारे प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रोत्साहन देणं, मदत करणं, मार्गदर्शन करणं आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य देणं त्यांना पूर्णपणे हे करायला पाहिजे. आणि त्याच्यातून शरद पवार इन्स्पायर फेलोशिप या प्रकल्पाचा, या उपक्रमाचा उगम झाला. आणि सुरुवातीला पवारसाहेबांच्या अगदी काय म्हणू आपण हृदयाजवळची जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये शेती क्षेत्र आहे, शिक्षण आहे, साहित्य आहे. तर या तीन विषयावर आपण तरुण मंडळींना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मान्यवरांची समिती निवडली गेली आणि त्या समितीकडनं या फेलोशिपला मार्गदर्शन होतं. आणि त्याशिवाय शेतीमध्ये आम्हाला या फेलोशिपमध्ये मदत करण्यासाठी बारामतीचा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था पुढे आली, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्म्स ही संस्था पुढे आली. त्यांच्या मदतीने जवळजवळ 80 तरुण तरुणींना आपण शेती क्षेत्रामध्ये काही नवीन, मग अगदी मार्केटिंगपासून, प्रोसेसिंगपासून उत्पादनापर्यंत किंवा इतर काही पद्धतीने, तर त्या मुलांना एक वर्षभरासाठी ती फेलोशिप मिळत आहे. तिथे वयाची 35 अट आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रभरातून प्रस्ताव मागवले जातात.
1: नेमकं ही फेलोशिप कोणाला दिली जाते असं काही त्याला निकष आहेत का?
0: निकष आहेत त्याला. आपण असं म्हणतो की काही नवं करू इच्छित आहेत आणि त्याच्यासाठी आयुष्याचा विशिष्ट काळ देण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनी या फेलोशिपमध्ये यावाशी अपेक्षा असते. त्यासाठी त्यांच्याकडनं प्रस्ताव मागितले जातात. मग त्या प्रस्तावाची छाननी होते की त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणि वेगळे असं काही प्रस्ताव आहेत का. ते वेगळे काढल्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि ते घेण्यामध्ये महाराष्ट्रामधले अगदी शेती क्षेत्रातले सगळे जे मान्यवर आहेत, मग अनेक विद्यापीठांचे माजी कुलगुरू असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, शेती पाणी याच्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, म्हणजे अगदी विजय अण्णा बोराडे असतील किंवा तत्सम अजून वेगळे लोक असतील, आणि तरुण पिढीतले आत्ता काही लोक त्याच्यामध्ये, मग ते नरेंद्र पवार, योगेश थोरात अशी सारखी मंडळी असतील, या सगळ्यांना आपण त्या प्रक्रियेमध्ये घेतो आणि मग या सगळ्यांच्या मती सहमतीने एक त्यातून 80 जणांची निवड होते. म्हणजे 2000 अर्ज येतात, त्याच्यात निवडीला 200 मुलं मुली निवडली जातात आणि त्याच्यातून अंतिमता 80 लोकांची निवड होते. आणि त्यामध्ये गडचिरोलीपासून सिंधुदुर्गपर्यंत भौगोलिकदृष्ट्या सगळ्या भागातले प्रतिनिधी येतील याची आपण काळजी घेतो आणि त्याचबरोबर मुलं आणि मुलांचं प्रमाण शक्यतो 50-50% त्याच्यामध्ये असावं याची पण आपण त्यात काळजी घेतो.
1: दत्ताजी, आजकालच्या म्हणजे तरुण पिढीबद्दल काही फारसं चांगलं बोललं जात नाही,
0: बरोबर,
1: पण या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्ही फार जवळून ते बघितलेलं आहे सगळं,
0: होय,
1: तुम्हाला काय अनुभव आला?
0: मी तुम्हाला म्हणेल तसं की 2021 साली हा विचार झाला आणि तेव्हापासून फेलोशिप सुरू झाली. त्याच्या 3 बॅचेस आता मी पाहिल्यात, म्हणजे शिक्षणामध्ये साधारणतः 40, शेतीमध्ये साधारणतः 80 आणि साहित्यामध्ये 12, म्हणजे जवळजवळ 125 उत्तम काही कौशल्य क्षमता असलेली मुलं मुली ही दरवर्षी त्या फेलोशिपच्या मांडवा खालून जातात. आणि त्यानिमित्ताने सगळे येणारे अर्ज पाहिले तर 3,500-4,000 अर्ज या सगळ्या फेलोशिपसाठी येतात. त्या प्रस्तावाची छाननी करण्याच्या निमित्ताने ते चाळले तरी जातात, किमान सगळेच बारकाईने वाचता येतात अशातला भाग होत नाही. पण मला असं वाटतं की सरसकट तरुण पिढीबद्दल बाहेर आत्ता जे काही आपण ऐकतो बोललं जातं त्याच्यात तथ्य नाही असं नाही. काही एक वर्ग त्या तऱ्हेनं थोडासा अडचणीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतो, पण महाराष्ट्रामध्ये आजही मला असं दिसतं की एखाद्या क्षेत्रामध्ये

0: सर्चपासून अनेक प्रकारच्या संस्था आहेत आणि त्या वेळोवेळी अशा प्रकारे आवाहन करतात आणि मी सगळ्या ठिकाणी पाहतो की तरुण मंडळींचा फार मोठा प्रतिसाद त्याला मिळतो. निवडकच लोकांना त्याच्यात संधी मिळते. खरं तर ती संधी अधिक मोठ्या प्रमाणात मिळण्याची आवश्यकता आहे. परंतु फेलोशिपच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगायला पाहिजे की आमचा अनुभव अत्यंत चांगला आहे आणि गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ आता 300 अधिक अशा तरुण मुलामुलींसोबत काम करताना त्यांनी जी फेलोशिप आम्ही त्यांना दिली त्याचा आम्हाला कधी काय म्हणू पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. आणि त्यांनी अतिशय कमिटेडली काम केलं. फेलोशिप 1 वर्षाची असते. 1 वर्षानंतर फेलोशिपचा कालावधी संपतो. त्या काळामध्ये त्यांना काही आर्थिक सहाय्य केलं जातं. त्यांना मार्गदर्शनासाठी काही कार्यशाळा घेतल्या जातात. त्यांना मार्गदर्शक मेंटॉर ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो ते मेंटॉरशिप त्यासाठी त्याची व्यवस्था त्यांना करण्यात येते. पण वर्षभरानंतर गेल्यानंतर सुद्धा ती मुलं मुली जो विषय हाती घेतला असेल तो सतत पुढे त्याच्यावर कार्यरत राहतात. त्याच्यातून काही ना काही घडवताना दिसतात. आणि आम्ही असं पाहतो की शेतीमध्ये आता समुद्री शैवाल हा विषय आत्ता पुढे आला पण आमच्या फेलोशिपमध्ये पहिल्याच बॅचमध्ये एका विद्यार्थ्याने हा विषय घेतला आणि त्यासाठी सरकारी धोरणं बदलायला सुद्धा त्यांनी भाग पाडली. त्यासाठी प्रचंड पाठपुरावा केला आणि समुद्री शैवाल नावाचं एक शेती क्षेत्रातलं एक नवीन क्षेत्र आता महाराष्ट्रामध्ये, कारण 720 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा आहे, त्यामुळे एक मोठी शेतीसाठीची जागा समुद्रातली आता त्या पद्धतीने तयार होताना दिसते. अशी अनेक शेकडो उदाहरणं शेतीमध्ये सांगू शकेन मी.
1: दत्ताजी, आता आपण तरुणांबद्दल बोललो, आता तुमच्या फेलोशिपच्या माध्यमातून तरुणांना तर दिलीच जाते ती, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यातही परत कृषी विषयक.
0: बरोबर.
1: खरं तसं पाहायला गेलं तर आज कृषी विषयक म्हणजे अज्ञान म्हणावं की त्याच्यातून काही उत्पन्न मिळत नाही म्हणून, म्हणजे आपला महाराष्ट्रामध्ये तर शेतकरी आत्महत्या प्रकरण पण बऱ्यापैकी गाजलेलं
0: आहे. होय आहे.
1: मग तरी सुद्धा या शेती कृषी विषयक फेलोशिप कडे तरुण वळतात?
0: मोठ्या प्रमाणात वळतात. म्हणजे मी आत्ताच सह्याद्री फार्म्सचा उल्लेख केला जे तुमच्या नाशिकपासून अगदी जवळ मोहाडीमध्ये आहे आणि विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी तिथे फार मोठा शेती क्षेत्रातला प्रयोग यशस्वीपणे गेले अनेक वर्ष करतायत. त्याच्या पलीकडे आपण चांदवडला गेलो तर तिथं दादासाहेब गांगुर्डे पोल्ट्रीच्या संदर्भामधला अतिशय मोठा प्रकल्प करतायत आणि अगदी जगविख्यात अशा प्रकारचा त्यांचा तो प्रकल्प आहे. तर शेती क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणाले तसे अडचणीची आणि गंभीर स्थिती आहे की नाही, तर ती नक्की आहे. पारंपरिक शेती आता अडचणीत आलेली आहे. हवामान बदलाचे परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत आणि पारंपरिक शेतीतून अगदी उदरनिर्वाह होणंसुद्धा कठीण झालेलं आहे. अशा वेळेला शेती क्षेत्रामध्ये तरुण पिढीने, विशेषतः त्यातल्या सक्षम तरुण पिढीने येणं खूप गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये कुटुंबातल्या अधिक शिक्षित मंडळींना कुठेतरी नोकरी व्यवसाय निमित्त ते बाहेर जात असत आणि दुसरं कुठं वाव नाही असा कुटुंबातला जो काही भाऊ बहीण असेल ते शेतीकडे लक्ष देत असेल आणि त्या सगळ्याचा परिणाम शेतीवर झालेला आहे. आणि आपण बाकी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि इतर गोष्टींचा किती विचार केला तरी अजूनही आपल्या देशातील आणि अगदी महाराष्ट्रातील सुद्धा, ज्याला आपण एक प्रागतिक राज्य म्हणून ओळखतो, 50% आसपासची मंडळी ही शेती किंवा शेतीपूरक क्षेत्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेती अडचणीत येणं म्हणजे 50% समाज अडचणीत येणं अशी गोष्ट आहे आणि त्याला मोठा हातभार देण्याची गरज आहे. आणि तो फक्त पारंपरिक पद्धतीने देऊन चालणार नाही तर त्याच्यामध्ये नवीन काही घडवावं लागेल. आणि म्हणून आपण आवर्जून या तरुण मुलांना, कारण ही सगळी अगदी ज्याला म्हणतो आपण द्विपदवीधर असलेली अशी मुलं असतात आणि पुढे त्यांच्या काहीतरी एक वेगळं क्षेत्र असतं. आणि आपण पाहिलं का शेतीबरोबर आता पोल्ट्री, डेअरी, गोटरी, मी म्हटलं तसं की मत्स्यशेती आणि इतर अनेक पूरक उद्योग आता पुढे आलेले आहेत. आणि ज्याच्यावर जर नीट प्रोसेसिंगच्या काही आणि मार्केटिंगची उत्तम तंत्र अनुभवली तर देशांतर्गतसुद्धा आणि देशाच्या बाहेरसुद्धा त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आता. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून आपण शेती क्षेत्रातल्या या फेलोशिपकडे अधिक गांभीर्याने पाहतो.
1: दत्ताजी, खरंच खूप छान तुम्ही सांगितलं. जसं आपण

0: आपण कृषी क्षेत्र किंवा तरुणांबद्दल बोललो आणि हीच तरुणाई पुन्हा परत तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा फेलोशिप देतात. साहित्य याच्याकडे तुमच्या या इतक्या वर्षांमध्ये या फेलोशिपच्या निमित्ताने साहित्यातली सुद्धा मंडळी आणि साहित्यातली तरुण मंडळी जी येऊ घातलीत त्यांच्याशी तुमचा संपर्क, तर साहित्याच्या बाबतीत या तरुणांचं काय नेमकं मत आहे हो?
1: अरे भाऊ, तुम्ही अगदी म्हणजे ह्या साहित्याचा नेमका प्रश्न विचारला म्हणून मी त्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा असं सांगेल की साहित्याच्या बाबतीमध्ये फेलोशिप सुरू करणं हा फार जोखमीचा व्यवहार होता. त्याचं कारण असं का लेखक कलावंत असे काही घडवता येतात अशा याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.
0: म्हणजे त्याला काही गणित नाही, असं
1: त्याला काही गणित नाही,
0: प्लस एक बरोबर दोन असं
1: काही नाही आहे. तर ते सगळं लक्षात घेऊन साहित्याची जी काही आमची फेलोशिप आहे ती प्रसिद्ध लेखक प्राध्यापक नितीन रेंढे आणि मग अनेक सहकारी असतील त्याच्यामध्ये, गणेश विस्पुते असतील, किरण येली असतील, करुणा गोखले असतील, प्रज्ञादया पवार असतील, शरद नावरे सर असतील, अनेक मंडळी, मला त्याचा काही जणांचा उल्लेख कदाचित राहूनही जाईल इथे करण्याचा, तरी राजीव नाईक नाटककार ते असतील त्याच्यामध्ये, मुकुंद कुळेंसारखे लोकसाहित्याचे अभ्यासक असतील, मंजुश्रीताई पवार या इतिहासाच्या अभ्यासक असतील त्याच्यामध्ये, आपल्या आता हयात नसलेले हरी नरके हे आम्हाला त्याच्यासोबत होते सगळे करण्याचं. तर अशा अनेक मंडळींच्या मार्गदर्शनाने एक इकोसिस्टीम आम्ही तयार केलेली आहे की त्या प्रक्रियेमध्ये उद्या ज्याला काही उत्तम लिहायचं आहे अशा मंडळींना निवडून एक वर्षभर त्या प्रक्रियेमधून आम्ही त्यांना जाऊ देतो. आणि याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलं तसं प्रस्ताव मागवले जातात. साहित्यामध्ये स्वाभाविकच प्रस्तावांची संख्या कमी असते, ती साधारणतः 125-150 आसपास प्रस्ताव येतात, पण आमच्याकडे फेलोशिपसुद्धा त्यासाठी कमीच आहेत, 12 आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ज्याला म्हणतो आपण ललित साहित्य, वैचारिक साहित्य, विज्ञान साहित्य, बाल साहित्य आणि नाटक असे वेगवेगळे विभाग केलेले आहेत आपण, आणि त्याशिवाय अनुवाद, अनुवादासाठी सुद्धा 2 फेलोशिप आपल्या आहेत. आणि मग ह्या 12 फेलोशिप या प्रत्येकी साधारणतः 2-2 या प्रकाराने आपण या प्रत्येक वेगळ्या उपघटकांमध्ये विभागतो. त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलं तसं महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून निवडले जातील लोक याची काळजी आपण घेतो, त्याचबरोबर मुला मुलींचं प्रमाण साधारणपणे बरोबर राहावं असा प्रयत्न करतो. त्यात 100% प्रत्येक वेळेला यश येतच असं नाही, थोडं कमी जास्त 60-40 असं होत असतं. आणि त्यांचे प्रस्ताव मागवतानाच त्यांना जी प्रस्तावित त्यांची कादंबरी असेल, नाटक असेल, कथासंग्रह असेल, अनुवाद असेल, त्याबद्दलचा प्रस्ताव आपण आराखडा एक त्यांच्याकडनं घेतो, पण त्याचबरोबर एक प्रकरण पण त्यांच्याकडनं लिहून मागतो आपण, साधारणतः 2500-3000 शब्दांचं. त्याचं कारण या क्षेत्रामध्ये काही चमकदार कल्पना अनेकदा मनात असतात, पण त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक बैठक लागते लिखाणाची, ती प्रत्येकाकडे असतेच असं नाही. ती जर नसेल तर ती तुम्ही एका वर्षाच्या फेलोशिपमध्ये लगेच नाही आणू शकत, तर किमान ती आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी ते एक प्रकरण आपण त्यांच्याकडनं लिहून मागतो. आणि ते आल्यानंतर मग तसे प्रस्ताव मी म्हटलं तसं 125-150 येतात, मग त्याची छाननी या सगळ्या निवड समितीमध्ये बारकाईने होते, आणि मग त्याच्यानंतर ये इंटरव्ह्यूज घेतले जातात, आणि मग त्यांना ही फेलोशिप प्रदान केली जाते. आणि मग ही सगळी मंडळींचं सुरुवातीला अगदी एक इंट्रोडक्टरी एक दिवसाचा वर्कशॉप 2-3 महिन्यांनी, मग 1-2 प्रकरणं त्यांची लिहून झाली का पुढा 2 दिवसाचा वर्कशॉप, पुन्हा 3 महिन्यांनी 2 दिवसाचा वर्कशॉप. याच्यामध्ये आम्ही थोडी वर्कशॉप एक थोडी वाढवतो साहित्याच्या क्षेत्रामध्ये, कारण वारंवार भेटून बोलणं खूप गरजेचं असतं. आणि त्याचबरोबरीनं प्रत्यक्ष त्यांचा प्रस्ताव पूर्ण जेव्हा होतो, प्रकल्प पूर्ण होतो, त्यावेळेला त्यांचा जो मार्गदर्शक असेल किंवा मेंटर असेल तो सर्टिफाईड करतो. बऱ्याचदा तो खरडा 2-3-4 असा लिहावा लागतो. कधी कधी फेलोशिपची मुदत संपते पण त्याचं काम चालूच राहतं, ते सुरूच राहतं, आपण मार्गदर्शक त्यांना मदत करतच राहतात. आणि प्रत्यक्ष साहित्यामध्ये पुस्तक प्रकाशित करण्यापर्यंत आपण त्यांना मदत करतो. आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातले उत्तम उत्तम प्रकाशक आमच्याशी जोडून घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये लोकवाङ्मय प्रकाशन असेल, ग्रंथाली प्रकाशन असेल, रोहन प्रकाशन असेल, मधुश्री प्रकाशन असेल, मनोविकास असेल, साधना असेल, आणि या सगळ्या प्रकाशकांनी आमच्या या फेलोशिपमधल्या तरुण मुलामुलींची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, वाचकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, काही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या पण निघाल्या. तर 3 वर्षामध्ये मी असं म्हणेन की काही मंडळी कदाचित 2-3 महिन्यांनी त्यांना असं लक्षात येतं की आपण पूर्ण करणार नाही, त्यावेळेला ते थांबण्याची तयारी दाखवतात आणि आपण त्याला मुदत देतो, कारण हा अतिशय सर्जनशील असा भाग आहे, एक क्रिएटिव्ह वर्क आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण म्हणालात तसं याच्यामध्ये कुठलंही गणित नाही, कुठली चौकट नाही. त्यामुळे काही काळानंतर एखाद्या दुसऱ्या तरुण मुलामुलीला असं वाटलं की आपल्याला नाही झेपत, हे नाही पुढे नेता येणार, तर आपण अर्थातच फेलोशिपमध्ये त्याला बाहेर पडण्याची परवानगी देतो, त्याला पुढे प्रयत्न करायला सांगतो, नंतर त्याने पुन्हा यावं प्रयत्न करून वर्षांनी 2 वर्षांनी. तिथं पण वयाच्या 35-ची अट आहे, त्यामुळे ही सगळी मुलं मुली 25-ची 30-ची असतात. पण मला असं लक्षात येतं का तिथेही त्या मुलांचं वाचन फार उत्तम असतं. म्हणजे अगदी पहिलंच पुस्तक आता जे प्रकाशित झालं ते सोलापूरचा असीम चाफळकर, हा जो मुलगा आता दिल्लीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतोय, शिकतोय, तो जनुक कोशशास्त्र हे अतिशय गुंतागुंतीचा आणि अवघड विषय, त्याच्यावर त्याने अभ्यास करून पहिला ग्रंथ लिहिला, पुस्तक लिहिलं. त्याच्यातलं आता सिरीजमध्ये पुढचे 2 खंड तो आता काढतो आहे, त्याचे येत आहेत. त्याच्यानंतर प्रदीप कोकरे नावाचा आमचा मुंबईतला सहकारी, खोल खोल दुष्काळ डोळे नावाची त्याची कादंबरी लोकांमुळे ग्रहाने प्रकाशित केली, आणि मला वाटतं त्याची आता 3री आवृत्ती येऊ घातली. त्याला अनेक पुरस्कार त्या कादंबरीला मिळाले. आणि भाऊपाध्येनंतर महानगरीय जीवनावर अशा प्रकारचा नवीन लेखक आपल्याला दिसला आहे, असं अनेकांची त्याच्याबद्दलची प्रशंसा आमच्या कानावर येते आहे. करुणापटो नावाची कादंबरी कोल्हापूरची मृदुगंधा दीक्षित हिने लिहिली, जी आता समकालीन प्रकाशनसोबत काम करते, अतिशय उत्तम दर्जाची कादंबरी ती मधुश्री प्रकाशनने प्रकाशित केली. ज्वारीच्या विषयावरचं पुस्तक आमचा मित्र सानप, जे ॲग्रोवरमध्ये पत्रकार आहेत, त्यांनी लिहिलं आणि ते इतकं उत्तम झालं. ज्वारीवर अशा प्रकारचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं, आणि साधना प्रकाशनसारख्या अतिशय प्रतिष्ठित प्रकाशनाने ते प्रकाशित केलं आणि तेही मोठ्या प्रमाणामध्ये वाचकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. अभिजित धनगर हा सांगली जिल्ह्यामध्ये एका तालुक्याच्या ठिकाणी राहतो, तो ग्रंथ विक्रीच्या व्यवहारामध्ये व्यवहारातही आहे, तर त्याने अतिशय उत्तम पुस्तकाचा एक अनुवाद तो आता नेशनकडनं त्या कादंबरी जवळ आहे, हाऊस ऑफ द पेपर अशा बहुधा त्या कादंबरी. आणि अमृता देशपांडे पुण्यातल्या, त्यांनी याचा अभ्यास करून कुठल्या आजारांसाठी कुठला आहार आपल्याला घ्यायला हवा अशा जर हे असेल तर ते अगदी जे घराघरामध्ये पुस्तक पोहोचलं पाहिजे ते सुद्धा कृष्णा पब्लिकेशनने प्रकाशित केलं, तेही उत्तम तऱ्हेने लोकांच्या मध्ये वाचलं जाते. त्यामुळे अशी अनेक पुस्तकं, म्हणजे मी म्हटलं तसं वैचारिक आली, माहितीपर आली, कादंबरी आली, विज्ञान साहित्य आलं, अनुवाद आला, हे सगळं आलं. आत्ता काही पुस्तकं अगदी प्रकाशनाच्या ज्या AIचा उल्लेख करतो, ज्ञानेश्वर जाधवर नावाचे आमचे एक फेलो आहेत, ते आता रोहन प्रकाशनाकडे त्यांचं पुस्तक हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मुळे काय काय बदल होऊ घातलेत. पुन्हा रेशमा तांबोळी ह्या अहमदनगरच्या अहिल्यानगरचा आता आपण ज्याचा उल्लेख करतो त्या अहिल्यानगरच्या आहेत, त्यांचं अनुवादित पुस्तक एक ते प्रकाशनाच्या आता मार्गावर आहे. आता साहित्यामध्ये होतं असं की 1 वर्षात फेलोशिप पूर्ण झाली तर लगेच 2-3 महिन्यात त्याचं पुस्तक येतं असं होत नाही, कारण पुन्हा पुस्तक निर्मितीची प्रक्रियासुद्धा बरीच जटिल असते आणि त्याचबरोबर ज्या प्रकाशकांनी ते स्वीकारलेलं असतं त्याच्याकडे आधी काही पुस्तकं त्याच्यासाठी असतात, त्यामुळे ती मागेपुढे होतात. पण आम्हाला असं दिसतंय की ह्या 3 वर्षामध्ये साधारणतः 30-35 फेलोज आमच्या या प्रक्रियेमध्ये जर आले असतील तर त्यातल्या 25-26 जणांची तरी पुस्तकं नक्की येतील. आत्ता 5-6 जणांची पुस्तकं आलेली आहेत आणि पुढची निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आहे ती सगळी करायची, ती लवकरच येतील अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातल्या यशाबद्दल आम्हाला जरा स्वतःलाच काही शंका होत्या, काही प्रश्न होते, पण ही सगळी जी टीम प्राध्यापक नितीन रेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टीम ही त्याच्यामध्ये ज्या प्रकारे लक्ष घालते त्याच्यामध्ये मला प्राध्यापक रणधीर शिंदेंचा एक उल्लेख करायला पाहिजे होता, तो करायला ते कोल्हापूरहून येतात त्याच्यामध्ये काम करतात. आणि मग इतर अनेक ऋषिकेश गुप्ते असतील, मध्येच भारत सासणे असतील,

आणि इतर अनेक आपले कोल्हापूरचे गुरव आहेत ते आहेत, नंतर बांदेकर आपले कोकणातले आहेत ते आहेत, तर ह्या सगळ्यांनी वेळोवेळी तिथे व्याख्याते म्हणून ते आमच्याकडे आले, त्याच्यामध्ये भाग घेतला आहे आणि ह्या मुलांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं आहे आणि काही चांगली मुलं निवडून आमच्याकडे यावीत असेही प्रयत्न ते करत असतात, त्यामुळे ती फेलोशिप चांगली चालू आहे उत्तम रीतीचे. आणि दुसरा फेलोशिपचा एक विषय मी तुम्हाला सांगायला पाहिजे, तो म्हणजे शिक्षणाचा, जे आता काय म्हणू आपण, शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करत आहेत, न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकेच्या शाळा, तिथे नवीन काही घडण्याची शक्यता आहे, ते नवीन काही घडवण्यामध्ये आत्ताच आपण लक्ष घातलं नाही तर हळूहळू तिथनं मुलं बाहेर पडतील आणि एक प्रकारे सरकारने उभी केलेली शिक्षण व्यवस्था तीच जणू अडचणीत येईल का काय अशी शक्यता आहे. म्हणून त्यातल्या उत्तम प्रयोगशील नवोपक्रम करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांना माध्यमिकमध्ये 20 आणि प्राथमिकमध्ये 20 अशा 40 फेलोशिप देतो. यावर्षीपासून आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे पूर्व प्राथमिक शिक्षणसुद्धा आता शिक्षण विभागाकडे आलेलं आहे आणि आपण असं मानतो की मानवी सगळ्या प्रगतीमध्ये मुलाचा मेंदू पहिल्या 5 वर्षामध्ये विकसित होण्याची प्रक्रिया फार जोरदार असते, त्यामुळे नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी या धर्तीवर, अंगणवाडी, बालवाडीच्या त्या स्टेजमध्ये मुलामुलींना जास्त चांगल्या पद्धतीने करता यावं म्हणून क्वेस्ट नावाची जी संस्था आहे, या फाउंडेशन कोर्समध्ये संशोधन करणारी आणि प्रयोग करणारी, मनीष निमकर त्याचे प्रमुख आहेत, तर त्याही संस्थेची मदत घेऊन त्या क्षेत्रातल्या 10 फेलोशिप यावर्षी आम्ही देण्याचा विचार करतो आहोत. तर तोही विचार या फेलोशिप प्रक्रियेमध्ये आम्ही केलेला आहे. आणि अजून एक उल्लेख तुम्हाला करतो की महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची चळवळ, ज्याला स्त्रीमुक्ती चळवळ या नावाने आपण ओळखतो, स्त्री पुरुष समानता चळवळ या नावाने ओळखतो, ती 75 साली सुरू झाली, त्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पवारसाहेबांच्याही तो अतिशय आस्थेचा विषय आहे, स्त्रियांचं सक्षमीकरण आणि त्यांची प्रगती. आणि ती त्यांनी महिला धोरणही आपल्याला जाहीर केलं, त्याच्याबद्दलचं एक पुस्तक आमच्या संस्थेने 30 वर्ष जेव्हा त्याला पूर्ण झाली, 1994 महिला धोरण आलं, 2024 त्याला 30 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आढावा घेणारं ह्या धोरणाचा नेमका समाजामध्ये काय परिणाम झाला याचा आढावा घेणारं पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे. सकाळ प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं आहे, ते आलं. तर त्या विषयातल्या सुद्धा फेलोशिप आता देण्याची गरज आहे, कारण खरोखर वेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना आपण ज्या काही सक्षमीकरणाच्या संधी

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते बोलतीय. आज मी या कार्यक्रमात मुलाखत घेणाऱ्या एका मुलीची स्त्री शिक्षण संस्थेच्या सौ चंदादेवी सुभाषचंद्र रोनवाल शैक्षणिक संकुल कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेत शिकणारी 8वी अ ची विद्यार्थिनी अवनी सराफ. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अवनी प्रसाद सराफ हे नाव सगळ्या शाळेतल्या मुलींना माहीत झालंय, कारण तू अतिशय वेगळ्या खेळांमध्ये बक्षीस मिळवलेली आहेस. तर तू सांग आधी, कशात बक्षीस मिळालं तुला?
1: मला कुराश मध्ये पुणे इथे झालेल्या इंदापूरला सिल्वर मेडल होतं.
0: कुराश मध्ये तुला सिल्वर मेडल मिळालं. बऱ्याचदा अनेकांना कुराश म्हणजे काय हे पण माहीत नसेल, काय आहे हा कुराश?
1: कुराश हा उझबेकिस्तान मधला कुस्ती असा गेम आहे. कुस्ती तिकडे खेळली जाते, आपल्या इथेही खेळली जाते, पण फक्त आपल्या इथे ना अप्पर घालून खेळली जाते. अप्पर एक असं जाड कापडाचं हे असतं, ते घातली की आपण खेळू शकतो, आपल्याला ग्रीप मिळते, पकड मिळते. म्हणजे
0: पण ही उझबेकिस्तानातली कुस्ती खेळायची तुला कशी काय इच्छा झाली?
1: आमच्या समोरच माझे सर राहायचे दुष्यंतराज देशमुख, त्यांनी मला प्रोत्साहन केलं होतं याच्यासाठी. मम्मी त्यांनी सांगितलं, त्यानुसार पुढे पुढे खेळत गेले तर मला चांगलंच यश मिळालं, मला आवड निर्माण झाली त्याच्या.
0: आणि आई बाबांनी परवानगी दिली खेळायला?
1: आई बाबांचंच प्रोत्साहन होतं आणि आपल्या शाळेतल्या मनीषा पवार मॅडमांचं पण प्रोत्साहन होतं. मला मुख्याध्यापिका मनीषा जोशी मॅडम यांचंही प्रोत्साहन होतं.
0: आणि ह्या कुरेशी मध्ये म्हणजे किती दिवस प्रॅक्टिस केलीस तू या कुस्तीची?
1: आपण प्रॅक्टिस म्हणजे आपल्याला जेवढं नीट आपण प्रॅक्टिस करू आपल्याला तेवढंच जास्त यश मिळेल, पण मला एक वर्ष झालेलं आता, दीड वर्ष होण्यातच आहे. आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू आपल्याला तेवढा गेम आपला इम्प्रूव्ह होईल व आपण चांगले मेडल वगैरे आणू शकतो.
0: बरोबर. पण आता ही कुस्ती म्हणजे समोर कोणीतरी पाहिजे ना खेळायला, तर मग ही प्रॅक्टिस कशी करतेस तू? शाळेत करतेस का, त्याचं ग्राउंड वेगळं असतं का?
1: आमचे सरांचं एक हॉल आहे, त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करतो हॉलमध्ये. तर आपल्या समोर आपला एक पार्टनर म्हणजे आपल्याच क्लासची एक मुलगी राहते, तिच्यासोबत प्रॅक्टिस करते.
0: बरं. आणि त्याचं खाली मॅटिंग कसं असतं किंवा जमीन कशी असते?
1: खाली मॅट टाकलेलं असतं, मॅटवर उभं राहायच्या आधी आपल्याला रे म्हणजे नमस्कार करावा लागतो मॅटला, मग मॅटवर जाऊन प्रॅक्टिस करायची. रबर मॅट राहतं.
0: रबर मॅट असतो. किती मिनिटाचा गेम असतो साधारण?
1: 3 किंवा 4 मिनिटाचा राऊंड राहतो. एक मग आपल्या तशा समोर आपला किती गट असतात त्याच्यावर डिपेंड येते किती मिनिट चालते फाईट, आपण केवढी टफ फाईट देतो, केवढ्या लवकर हारतो वगैरे त्याच्या.
0: आणि आपण जिंकतो तर जिंकणं हे कशावरून ठरवलं जातं?
1: जर समोरच्याची पाठ टेकली गेली थ्रो मारताना तर आपल्याला पॉईंट म्हणजे इप्पन असं नाव आहे, 3 पॉईंट राहतात त्याला. त्यांच्या उझबेकिस्तानमध्ये 3 पॉईंट याला इप्पन असे म्हटले जाते. इप्पन मिळाला की आपण जिंकतो.
0: अरे वा.
1: आणि त्याच्याच खालचं पॉईंट म्हणजे यानबोश नावाचा आहे, तो म्हणजे 2 पॉईंट, पण तो केव्हा मिळतो? जेव्हा आपण आपल्या पाठीच्या एका बाजूला पडतो तेव्हा.
0: अच्छा.
1: आणि त्याच्या पण खालचा 1 पॉईंट चाला नावाने, चाला म्हणजे आपण जर कमरेवर पडलो डायरेक्ट पाठीवर न पडता जर आपण कमरेवर पडलो तर आपल्याला चाला हा नावाचा पॉईंट मिळतो. पण आपण जेव्हा इप्पन म्हणजे 3 पॉईंट जेव्हा आपल्याला मिळतात आपण तेव्हाच विन होतो.
0: बरं. मग तू हे इंटर स्कूल खेळली का त्या स्पोर्ट्स क्लब तर्फे खेळली?
1: स्पोर्ट्स क्लब तर्फे पण खेळलेली व शालेय याच्यावर पण खेळलेली. शाळेकडून
0: खेळली.
1: हो.
0: आणि कुठे झाल्या स्पर्धा?
1: या स्पर्धा आपल्या पुष्कळ ठिकाणी होत राहतात. म्हणजे आता मी थाई बॉक्सिंग नावाचा पण एक गेम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला
0: तू कुरेशी बद्दल बोलू.
1: कुराश.
0: कुठे झाली ही स्पर्धा?
1: तर पुण्यामध्ये इंदापूर नावाचं शहर आहे, तिथे झाली होती पहिल्यांदा.
0: हो. आणि आता तू थाई बॉक्सिंग पण करते असं ऐकलंय, तर थाई बॉक्सिंग कुठे शिकलीस?
1: थाई बॉक्सिंग पण आमच्या क्लासमध्ये सरांनी शिकवलं होतं मला.
0: बर. काय आहे थाई बॉक्सिंग?
1: आपल्याला समोरच्याच्या मांडीवर किक मारायची राहते, आपण जर तिथे किक मारली तर आपल्याला 2 पॉईंट मिळतात.
0: बर. आणि त्यासाठी काही वेगळा पोशाख असतो का?
1: हो, त्याचा पण एक हाफ पॅन्ट असते आणि

0: शर्ट असतो.
1: बर, आणि ते कोणी शिकवलं?
0: तेच दुष्यंत राजे देशमुख माझे कोच, त्यांनीच.
1: कोच त्यांनी शिकवलं. आणि थाई बॉक्सिंगच्या स्पर्धा कुठे झाल्या?
0: त्या धुळ्यामध्ये आपल्या इथं झालं होतं स्टेडियमला आता मागे, आणि त्यानंतर औरंगाबादला पण झालं होतं. तिथं मला गोल्ड मेडल होतं व त्यानंतर नॅशनल झाली त्याची. नॅशनलला मला ब्रॉन्झ होतं व मला ब्रॉन्झ मिळालं म्हणून माझं इंटरनॅशनलला सिलेक्शन झालं, तर तिथे मला ब्रॉन्झ लागलं.
1: अरे वा, तुला इंटरनॅशनलला पण सिलेक्शन झालं, म्हणजे फारच छान. थाई बॉक्सिंग म्हणजे कुठे गेली होतीस इंटरनॅशनल साठी?
0: इंटरनॅशनलला मी
1: कुठे गेली होती?
0: भुवनेश्वरला नॅशनल होती आणि हैदराबादला त्याची इंटरनॅशनल.
1: आपल्या देशातच?
0: हो, पण दरवेळेस बाहेर होते, म्हणजे अमेरिका, लंडन असे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होते, पण यावेळेस इंडियामध्येच
1: हैदराबाद.
0: हो,
1: बरोबर. आणि किक बॉक्सिंग पण तू शिकली आहेस म्हणे, काय प्रकार आहे?
0: किक बॉक्सिंग पण तसंच आहे, आपल्याला समोरच्या फेसवर पंच मारायचे असतात आणि किक मारायची असते कमरेच्या इथे.
1: अरे बापरे, हाडं बिडं मोडते
0: नाही? तसं शक्यता कमीच राहते. आपल्या हातामध्ये ग्लव्ह राहतात, पायाला पण आपले शिनगार्ड नावाचं असं साहित्य ते लावले राहतात, त्याच्यामध्ये स्पंज असतो, ते लावले की आपल्याला जास्त नाही लागत.
1: जास्त नाही लागत.
0: हो,
1: आणि किती वेळ लागतो हा खेळ खेळायला?
0: याचे पण 3 मिनिटाचेच राऊंड राहतात.
1: 3 मिनिटाचे?
0: हो.
1: त्याला किक बॉक्सिंग म्हणतात.
0: हो.
1: आणि हा कुठल्या देशाचा खेळ?
0: हा असं इंडियामध्येच झालेला आहे, पण ते कुठल्या देशातले असं प्रॉपर नाही सांगू शकत. खूप ठिकाणी हा खूप प्रसिद्ध खेळ नावाने ओळखला जातो, खूप देशांमध्ये चालतो हा.
1: या व्यतिरिक्त तू आणखी कुठल्या गेम्स मध्ये भाग घेतलास का?
0: मी कराटे पण खेळलेली आहे. हो, जुडो पण खेळलेली. जुडो खूप प्रसिद्ध खेळ आहे, जुडो आणि कराटे.
1: जपान मधला?
0: हो, बरोबर, जपान मध्ये.
1: आणि शिकलीस का तू?
0: हो, आमच्या सरांनी शिकवलं, दुष्यंत राजे.
1: किती दिवस तू हे शिकलीस, प्रॅक्टिस केलीस?
0: मला आता 1.5 वर्ष होण्याचे जवळपास. आमचा 2 तासांचा क्लास राहतो, त्याच्यामध्ये पहिले सुरुवातीला वॉर्मअप घेतलं जातं, म्हणजे बॉडी आपली जेवढी वॉर्म राहील तेवढं आपल्याला पुढे प्रॅक्टिसला इझी जातं. जर आपण बिना काही करता जर गेलो, थ्रो वगैरे खाल्ला, तर आपलं हार्ड वगैरे मोडायचे चान्सेस असतात. त्यामुळे पहिले वॉर्मअप होतं, मग किकिंग होते.
1: आपलं वॉर्मअप करतात
0: 30 मिनिटाचं वॉर्मअप राहतं, अर्ध्या तासाचं.
1: भरपूरच आहे.
0: हो, त्याच्यामध्ये सिटिंग सिटअप, स्टँडिंग सिटअप्स, नंतर आपले वायू असतात हाताचे, ते मोकळे करणं वगैरे, त्याच्यामध्ये सगळं येतं. वॉर्मअप
1: सगळं?
0: हो,
1: रोज प्रॅक्टिस?
0: हो, मी रोज 7-8 क्लासेस जाते शाळेतनं घरी गेली.
1: सकाळी का
0: संध्याकाळी?
1: संध्याकाळी. हो. आणि मग घरी प्रॅक्टिस करते त्याची
0: वॉर्मअप? हा, सकाळी सकाळी लवकर उठून वॉर्मअप करते.
1: स्टॅमिना टिकवला पाहिजे.
0: हो,
1: तरच ते शक्य आहे.
0: हो,
1: ताकद असली पाहिजे.
0: हो.
1: तुम्हाला या स्पर्धा विविध गटांमध्ये घेतल्या जातात?
0: बरोबर.
1: त्याच्याबद्दल सांग ना थोडं. काय असतो वयोगट?
0: हा, वयोगट पहिले अंडर 14 म्हणजे 14 वर्षातील मुला मुलींसाठी असतो, मग दुसरा गट 17 वर्षातील मुला मुलींसाठी असतो, आणि 19 वर्ष मुलातील असतो.
1: बर.
0: मी 14 वर्षातील मुलींमध्ये खेळ.
1: 14 वर्षाच्या आतील?
0: हो. त्याच्यामध्ये आपले वेट कॅटेगरी राहते, म्हणजे आपलं वजन किती त्याच्यावर, तर मी -40 खेळते त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: हो,
1: म्हणजे तुमच्या वजनानुसार त्याचं?
0: हो, वजनानुसार खेळवलं जात.
1: खेळवलं जातं. पण मग एखादी मुलगी 10वीत पण असू शकेल, तिचं वजन कमी असेल,
0: पण मग ती 10वीत मग ती 17 गटात जाते ना.
1: बरं. हो. आणि मग तू जे 14 आतल्या गटात खेळतेस, तर तुझं वजन जे असेल त्याच वजनाचे दुसऱ्या मुलीशी तुला खेळावं लागतं का?
0: हो, त्याच वय आणि वजन असं ना तिचं. आमचं दोघांचं जवळपास सेमच असतं, त्यांच्याशीच लढावं लागतं आपलं.
1: बरोबर. आणि मग ते किक बॉक्सिंगच्या वेळेला तुम्ही कशी सुरुवात करता? मॅटिंग कसं असतं?
0: रबरच्याच मॅट राहतात. त्यानंतर आपण जर मध्ये जातो तेव्हा समोरच्या इकडे रेफरी पण असतो, तो आपल्याला बॉक्स करायला होतो, मग समोरच्या हाताला असं टच करायचा असतो, ग्लव्स घातलेले असतात,
1: म्हणजे समोरच्याला सन्मान द्यायचा.
0: हा, पहिले. हो.
1: हा,
0: आणि मग ते झाले की स्टार्ट बोलतो रेफरी, मग आपल्याला खेळणं चालू करायचं.
1: मग तेव्हा तुम्ही काही थाई भाषेत जसं मागे बोललात तसं काही बोलता का?
0: नाही, नाही, त्याच्यामध्ये काहीच नाही, सायलेंट गेम.
1: थाई बॉक्सिंगच्या वेळेला काय म्हणतात?
0: त्याच्यात पण काही नाही, कराटे तसं, त्याच्यामध्ये पंच मला की खे बोलतात आणि किकला पण खेच बोलत.
1: अच्छा. ते झाल्यानंतर मग तुम्ही सुरू करता?
0: हो.
1: आणि मग रेफरी सांगतात कसं तसं ते?
0: हो.
1: पॉईंट घेतले जातात?
0: हो, बरोबर.
1: किक बॉक्सिंगचे पॉईंट कसे मोजायचे?
0: आपण जर फेसला पंच मारले तर आपल्याला 1 पॉईंट राहतो, आणि जर आपण फेस लेवलला किक मारली तर आपल्याला 3 पॉईंट राहतात, कानाजवळ किंवा मग इथं मानेला वगैरे, किंवा आणि मागे डोक्याला किक मारली तर अलाउड नाही, त्याला पॉईंट नाही राहत. आणि जर आपण कमरेला पण मारलं, कमरेला 2 पॉईंट राहतात.
1: आणि तुम्ही कानाजवळ किंवा असं तोंडावर पंच मारता, तुमच्या हाताचे ग्लोव्ह कसे असतात?
0: ते नरम राहतं, त्याच्यामध्ये कापूस असतो.
1: अच्छा, ते इजा करत
0: नाही. आणि आपल्या तोंडामध्ये तितघाड नावाचं एक हे असतं रबरचं, ते घातलं जातं, त्याच्याने आपल्या दात असतात ते सेफ राहतात.
1: अच्छा अच्छा, काय असतं ते, कशाचं असतं?
0: रबरचं असतं.
1: मग ते गिळलं गेलं तर?
0: नाही, असं लांब असते, ते थोडं दातात कवडी कशी असते आपली, तसंच रबरचं असतं.
1: तसं ते दातामध्ये फसवून ठेवायचं.
0: हो
1: हा, म्हणजे मग कुणी मारलं तरी
0: लागत नाही आपलं,
1: दात सेफ राहत.
0: हो
1: बरोबर, कव्हर असतं त्याला दातावर.
0: हो
1: अच्छा, असं ते घालावं लागतं. हे ड्रेस कुठे मिळालं तुला?
0: आपण जेव्हा स्पर्धांना जातो तिथं ठेवलेले असतात, किंवा आपण कोणत्या पण स्पोर्ट्सच्या दुकानावर आपल्याला मिळतो.
1: तुला धुळ्यासारख्या ठिकाणी याचे ड्रेस मिळाले?
0: हो, म्हणजे आपण आता समज धुळ्यात स्पर्धा झाली तर तिकडून जे येतात टीम कोच वगैरे, किंवा आपणच ऑर्गनाईज केलेलं असतं, तर तिथं आपणच ठेवतो ते ड्रेस वगैरे.
1: बरं, मागवून ठेवतात दुकानामधलं?
0: हो.
1: आणि सगळ्यामध्ये तुला आता हे कुराश, किक बॉक्सिंग आणि थाई बॉक्सिंग याच्यामध्ये काय आवडतं?
0: मला कुराश हा खेळ खूप आवडतो, माझा आवडता.
1: कुराश मध्ये तुला मेडल मिळालं?
0: हो, माझं पहिलं मेडल कुराश मध्येच मिळालं होतं.
1: आणि तू नॅशनल आणि इंटरनॅशनल कुठला गेम खेळली?
0: मी थाई बॉक्सिंग खेळलेली. नॅशनल
1: बरोबर. म्हणजे आज एका मराठी माध्यमातल्या शाळेतली मुलगी थाई बॉक्सिंग, किक बॉक्सिंग आणि कुराश नावाचा गेम खेळून आंतरराष्ट्रीय बक्षीस मिळवू शकते, भाग घेऊ शकते, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे धुळ्यासारख्या भागामध्ये. आणि तुला प्रोत्साहन देणाऱ्या तुझ्या आई वडिलांचंही मला फार कौतुक वाटतं. कोण यायचं तुझ्या सोबत पहिल्यांदा हे गेम खेळत असताना?
0: माझी आई यायची माझ्या क्लासमध्ये माझ्यासोबत, तिथे थांबायची. आई,
1: आईचं नाव काय?
0: अर्चना सराफ.
1: आणि वडिलांचं?
0: प्रसाद सराफ.
1: वडील काय करतात?
0: माझे वडील रिकव्हरीला जॉबला आहे SBI बँकमध्ये.
1: बर, आणि मग ते पण यायचे? त्यांनी कधी असे गेम खेळले होते का?
0: नाही, त्यांच्या वेळेस असे गेमच होते, पण त्यांना माहिती नव्हतं त्याबद्दल.
1: बरोबर,
0: तेव्हा कमी चालायचे गेम, जास्त कोणाला माहिती नव्हतं.
1: आणि तुझे कोणी भाऊ बहीण?
0: नाही, मी एकटीच. मी एकटीच.
1: तू एकटीच खेळतो? अरे वा, फारच छान. आणि शाळेबद्दल मग तुला कधी कधी पाठवायला परवानगी मिळायची का? शाळा नाही म्हणायची?
0: नाही नाही, असं कधीच झालं नाही. मला शाळेकडनं खूप प्रोत्साहन मिळालं.
1: बर, कोण आहे मुख्याध्यापक शाळेचे?
0: मनीषा जोशीबाई.
1: त्यांनी प्रोत्साहन दिलं?
0: हो, त्यांनी प्रोत्साहन दिलं. गावडे सर स्पोर्ट्सला आहे, त्यांनी सुद्धा प्रोत्साहन दिलं, व मनीषा पवार मॅडमांनी पण.
1: अरे वा, आता तुला कुठल्या खेळामध्ये परत नॅशनल किंवा इंटरनॅशनल बक्षीस मिळवण्याची इच्छा आहे? आणि
0: मला कुराश मध्येच आवड आहे खूप, मला खूप पुढे जायचं या स्पोर्ट्सच्या कोट्यामधनं, व एक याच्यावर स्कोप खूप असतो असं म्हटलं जात.
1: या कुराशचा अर्थ माहितीये का, काय असेल अर्थ?
0: कुराश म्हणजेच कुस्ती.
1: कुराश म्हणजे?
0: हो.
1: बर, आणि यात तुला पुढे जायचंय?
0: हो.
1: अरे वा, तुला पुढे जाण्यासाठी आमच्या तर खूप शुभेच्छा नक्कीच असणार आहेत. आणि हा एक छान खेळ तू खेळतीयस, शाळेचं पण नाव त्याच्यामुळे मोठं होत आहे, आणि पुढेही तू खेळत राहशील. तुला पुढे मुलींना शिकवावं असं वाटेल का हा खेळ?
0: हो नक्की, मी जर मला मिळाला असा चान्स वगैरे तर मी स्वतःचा सुद्धा क्लास उघडेल, व बाकीच्यांना प्रोत्साहन करेल या गेमसाठी.
1: अरे वा, या सगळ्या खेळाचं महत्व काय, फिटनेसचं महत्व काय वाटतं?
0: आपली जे सकाळी उठतो आपण, म्हणजे ह्याच दरम्यान आपण लवकर उठणे चांगले असते असं म्हणतात, तर या दरम्यान आपली बॉडी पण हीट राहते. आपण जेवढं चांगलं म्हणजे असं आहार घेऊ तेवढीच आपल्याला म्हातारपणी असं सारा म्हणतो ना आपण, तसं राहील,
1: म्हणजे फिटनेस राहतो. आणि सगळ्यात मोठं तर तू सांगितलंच नाहीस की मुलींना असे गेम आले.
0: मुलींना असे गेम सेल्फ डिफेन्स म्हणजे असं यायला पाहिजे, हे खूप चांगलं आहे मुलींसाठी, कारण की आता आजकालचा जमाना असा खराबच आहे थोडा ना, मग मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूपच गरजेचं आहे. म्हणून मी तर सगळ्या पोरींना सांगेलच की तुम्ही सुद्धा हा क्लास लावा.
1: अगदी बरोबर, छान, तू अगदी छान मुलाखत दिलीस. आणि आता शेवटचा संदेशही फार महत्वाचा आहे, सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे प्रत्येक मुलीला, वेळ सांगून येत नाही, आणि त्यामुळे असे काही गेम्स खेळणं शिकणं यामध्ये खूप शहाणपण आहे. आणि तू आलीस, आज मुलाखत दिलीस, त्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला. आज ही आगळी वेगळी मुलाखत आपण अवनी सराफ बरोबर घेतली. धन्यवाद अवनी.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, हा होता आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

ते लाख मोलाची गोष्ट असलेल्या सूर्यप्रकाशाबद्दल. मंडळी, आपल्याला आठवत असेल की मागच्या भागामध्ये आपण गुजरातमधल्या श्री हिरारतन मानेक यांची माहिती घेतली, त्यांचं उदाहरण आपण पाहिलं होतं. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सूर्यप्रकाशावर संशोधन केलं आणि त्यांना असं आढळून आलं की सूर्याकडे अगदी थोडा वेळ टक लावून पाहिल्यानंतर आपले शारीरिक मानसिक आजार घालवणं शक्य आहे. एवढंच नव्हे तर काही दिवसांच्या या सूर्योपासनेनं आपल्या शरीराला अन्नाची सुद्धा गरज लागत नाही. आणि आपलं हे संशोधन त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ उपवासांची माहिती सुद्धा मी मागच्या भागात सांगितलेली होती. या काळामध्ये ते अन्नाचा एक कणही न घेता अनेक महिने उपाशत सूर्यप्रकाश आणि पाणी एवढ्यावरच ते या काळात राहू शकले. ते उपाशी राहिले असं म्हणण्यापेक्षा त्यांना अन्न खाण्याची गरज वाटली नाही. सूर्याकडे पाहणं, ज्याला इंग्रजीमध्ये सन गेझिंग असं म्हटलं जातं, या आरोग्यदायी सूर्य ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आणि सोलर हिलिंग सेंटर स्थापन केलं. सन 2002 पासून ते या आरोग्यदायी सूर्य ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार करत आहेत. जवळपास 80 पेक्षा अधिक देशांमध्ये जाऊन त्यांनी लोकांना याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या या मार्गावर चालणारे देशविदेशामध्ये अनेक अनुयायी आहेत. आज मी आपल्याला या सूर्यप्रकाशाचा आपल्या आरोग्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी थोडीशी माहिती जी हिरारतन मानिक यांनी दिली आहे ती आपण समजावून घेऊ. आणि ही पार्श्वभूमी जर आपल्याला समजली तर हा विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. मंडळी, हिरारतन मानिक यांच्या मते आपला मेंदू हा एखाद्या अत्याधुनिक सुपर कॉम्प्युटरपेक्षा सुद्धा अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम आहे. बरं का, प्रत्येक व्यक्तीला निसर्गानं वेगवेगळ्या आश्चर्यकारक क्षमता प्रदान केल्या आहेत. त्यांचा उपयोग करून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अधिक उंचीवर पोहोचू शकतो. पण दुर्दैवानं आपल्या मेंदूला तसं वळण लावलं जात नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्याचं योग्य प्रकारे प्रोग्रॅमिंग केलं जात नाही. त्याचा परिणाम असा होतो की मेंदूचा बराचसा भाग वापरलाच जात नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल पण आपण आपल्या मेंदूची फक्त 5 ते 7% कार्यक्षमता वापरतो. मंडळी, आल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या बुद्धिमान शास्त्रज्ञात सुद्धा ही क्षमता केवळ 32% एवढीच वापरली गेली होती असं वैज्ञानिक म्हणतात. आपण सूर्याकडे पाहून ही मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो असं हिरारतन मानिक सांगतात. मंडळी, डोळा हा आपला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे हे आपल्याला माहिती आहे. तो सूर्यप्रकाशापासून शक्ती प्राप्त करतो. डोळ्यांपासून, डोळ्यांच्या मार्फत आपण सूर्याची शक्ती प्राप्त करू शकतो. डोळा हे माध्यम आहे. डोळ्यांमार्फत घेतलेली सौर ऊर्जा आपल्या मेंदूला आणि पूर्ण शरीराला पुरवली जाते. आपले डोळे हे केवळ पाहण्याव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारचं कार्य करतात. डोळा हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि नाजूक अवयव आहे. एखाद्या अत्याधुनिक विमानात जेवढे सूक्ष्म भाग असतात त्यापेक्षा अनेक पटींनी डोळा

नमस्कार मंडळी. मंडळी, मी विश्वास देशपांडे. या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे.

हा जास्त गुंतागुंतींच्या भागाने बनलेला आहे असं आपल्याला आढळून येतं. मंडळी, आपल्याला जे इंद्रधनुष्य दिसतं ते आकाशात नसून आपल्या डोळ्यात असतं. ते आपण कधीही आणि कुठेही पाहू शकतो. पाणी असलेल्या एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि वर सूर्यप्रकाश जर असला तर आपल्याला ते बघता येतं. डोळ्यांमध्ये सूर्यप्रकाशाचे रंग सामावून घेण्याची आणि त्यांचं विश्लेषण करण्याची क्षमता आहे. एवढंच नाही तर डोळे हे एखाद्या काचेच्या खिडकीसारखे आहेत. आपल्या घरात काचेच्या खिडकीतून जसे सूर्यकिरण आत येतात, अगदी तसेच ते डोळ्यांच्या खिडकीमधून आपल्या मेंदूत आणि शरीरात प्रवेश करतात. डोळे ही आत्म्याकडे पाहण्याची सुद्धा खिडकी आहे बरं का. असे हे मौल्यवान डोळे, त्यांची काळजी तर घ्यायलाच हवी, म्हणजे ते आयुष्यभर आपल्याला साथ देतील. पण मंडळी, अलीकडे काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात. उदाहरणार्थ, सूर्याकडे पाहू नका त्यामुळे डोळ्यांना इजा होईल, सूर्यप्रकाशात जाऊ नका त्यामुळे कॅन्सर होईल. यामुळे लोकांमध्ये गैरसमज आणि विनाकारण भीती निर्माण होते. परिणामी निसर्गापासून मिळणाऱ्या संजीवक शक्तीपासून आपण वंचित होत आहोत. मंडळी, आपण जेवढे निसर्गापासून दूर जाऊ तेवढे आजार अधिक वाढतील. आणि योग्य काळजी घेतली तर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सूर्यप्रकाश हे वरदान ठरू शकेल. मंडळी, आपल्याला जर सूर्यप्रकाशापासून शक्ती मिळवायची असेल तर काही गोष्टींचं कटाक्षानं पालन करायला हवं. मंडळी, आपल्याला पाहायचं आहे ते उगवत्या सूर्याकडं किंवा मावळत्या सूर्याकडं. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी तांबूस नारिंगी रंगाचं जे सूर्यबिंब दिसतं त्याकडे आपल्याला पाहायचं आहे. सूर्योदयापासून एक तास दिसणाऱ्या किंवा सूर्यास्तापूर्वीच्या एक तास आधीच्या सूर्यबिंबाकडं आपल्याला बघायचं आहे. पहिल्या दिवशी फक्त 10 सेकंद बघायचं, दुसऱ्या दिवशी 20 सेकंद, तिसऱ्या दिवशी 30. याप्रमाणे दररोज 10 सेकंद कालावधी हळूहळू वाढवत न्यायचा. हे करत असताना आपल्या पायात पादत्राणं घालायची नाहीत. सपाट मैदानावर, अर्थात त्या ठिकाणी गवत किंवा लॉन्स नको. आणि जिथून आपल्याला पाहण्यात काही अडचण येणार नाही अशा सुरक्षित जागी उभं राहून सूर्याकडं आपण पाहू शकतो. एकटक पाहिलं पाहिजे असंही नाही, अधूनमधून पापण्यांची उघडझाप झाली तरी चालेल. चष्मा वापरत असू तर सूर्याकडे पाहताना चष्मा मात्र काढून ठेवायचा. सूर्याकडे पाहून झालं की आपल्या हाताने 30 सेकंद डोळे झाकून घ्या. सावकाश डोळे उघडून दूरवर नजर टाका. सूर्याकडे पाहताना आपल्याला त्याचा फायदा होतो आहे ही भावना मनात असू द्या. दररोज 10 सेकंद याप्रमाणे कालावधी वाढवत नेल्यास एका महिन्यात 5 मिनिट एवढा हा कालावधी होईल, 3 महिन्यात 15 मिनिट आणि 6 महिन्यात 30 मिनिटं आणि 9 महिन्यात 45 मिनिटं. 9 महिन्यानंतर हा कालावधी हळूहळू कमी करत 15 मिनिटांपर्यंत आणायचा आहे. सूर्याकडं अशा पद्धतीनं महिनाभर पाहण्यानं दृष्टिदोष नाहीसे होतात. अशा वेळी तपासणी करून चष्मा बदलावा किंवा नंबर गेला असेल तर तो बंद करावा, नाहीतर आपल्याला त्रास होऊ शकतो. 3 महिने सूर्याकडे पाहिल्यानंतर मानसिक आजारांवर मात करता येते, आत्मविश्वास वाढतो. 6 महिन्यानंतर शारीरिक समस्यांवर मात करता येऊ शकते.
आणि 9 महिन्यानंतर तर शरीराला अन्नाची गरज लागत नाही, केवळ सूर्यप्रकाशावर राहणं शक्य होतं असं म्हटलं जातं. पूर्वीचे ऋषीमुनी अशाच प्रकारच्या उपासनेच्या आधारे अनेक वर्ष किंवा महिने अन्नाशिवाय राहत असत असं म्हटलं जातं. मंडळी, ही सगळी माहिती आपण ऐकली, पण हे सगळं करताना आपण काही पथ्य अवश्य पाळायची आहेत. सूर्याकडे पाहण्याचा कालावधी हळूहळू वाढवत न्यायचा आहे. पाहण्यासाठी जी सुरक्षित वेळ सांगितली आहे त्या वेळेतच सूर्याकडे पाहायचा आहे. आणि एक महत्त्वाचं तत्व आपण लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे अति तिथं माती. म्हणूनच हे प्रयोग करण्याआधी आपण जाणकारांचा सल्ला घ्यावा, तज्ज्ञांना विचारावं आणि त्यानंतरच या साधनेला सुरुवात करावी. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

एफएम बैंड 91.9 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 91.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मंगल।

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.